0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 29 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 29 मे. भगवंताची तळमळ लागायला पाहिजे. ज्याला जे आवडतं ते आपण केलं तर त्याला गोडी लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते. भगवंताचं प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार असं ठरवावं. भगवंत जोडावा हे ठरल्यावर मला लोक नावं ठेवतील याचा विचार कशाला करायचा. निश्चय आहे तिथं सगळं काही सुस्त. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात, मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावं. सर्व जग जर भगवंताचंच आहे तर मग काळजीचं कारण काय? उपाधी लावून घेतली कुणी? माझी मीच. मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे. पाप कोणी पाहत नसेल तिथं वाईट कर्म आपण करतो, पण भगवंत चोहोकडं पाहतोय अशी जाणीव ठेवली म्हणजे असं पाप घडणार नाही. कोणतंही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातक होतं. ज्यानं भगवंत जवळ आणला जातो ते चांगलं कृत्य. स्नान संध्या केली आणि व्यवहार खोटा केला तर त्या संध्याचा काय उपयोग आहे? मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावं. मन परमेश्वराला अर्पण करावं आणि ते दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झालं नाही असं समजावं. माझा प्रयत्न व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर पडू देऊ नको असं अनन्य भावानं भगवंताला म्हणावं. प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत. पांडवांच्या जवळ प्रत्यक्ष भगवंत असताना त्यांना कितीतरी संकटं सोसावी लागली. संकटं येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंतानं संकटं टाळलीच का नाहीत याचं उत्तर देणं सोपं आहे. पुष्कळ वेळा आपल्यावर येणारं संकट कुणी टाळलं तर ते संकट येणारच नव्हतं असं आपण समजतो. खरं सांगायचं म्हणजे संकट ही आपल्या कर्माचीच फळं असतात. संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते. ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतंच. म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचं कारण नाही, कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे आणि भगवंताचं स्मरण हे औषधसुद्धा सर्वांना एकच आहे. ज्याचं समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचं समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये

0: नक्की टिकेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 149, दशक 10, समास 9, प्रचित निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। वैद्य पाहिला पण कच्चा, त्यामुळे पोराचा प्राण गेला, त्यावर दुसऱ्याचा उपाय कसा काय चालणार? दुःखाने मनामध्ये झुरतो आणि वैद्याने माहिती विचारल्यावर लाजतो, मग त्याला आत्महत्यारा म्हणणेच योग्य ठरेल। जाणतेपणामुळे गर्व केला आणि नेणत्याच्या संगतीमुळे बुडाला, इथे कोणाचा घात झाला पहा बरं? पाप संपुष्टात आलं, जन्माची यातना चुकली, इथे स्वतःला प्रचिती आली म्हणजे बरं। परमेश्वराला ओळखलं आपण कोण ते कळलं, आत्मनिवेदन झालं म्हणजे बरं। ब्रह्मांड कोणे केले, कशापासून उभारले, मुख्य कर्त्याला ओळखलं म्हणजे बरं। इथे अनुमान करीत राहिलं तर केलेला परमार्थ वाया गेला। प्रचिती नसल्यामुळे प्राणी संशयात बुडाला, हे परमार्थाचं गुपित आहे। खोटे बोलेल तो अधमा, खोटं मानेल तो अधमातील अधम असं जाणावं। इथे बोलण्याची सीमा झाली, नेणत्याला परमात्मा कळत नाही हे असत्य नाही। हे सर्वोत्तमा तूच जाणतो, मला ज्ञान सांगावे ही माझ्या उपासनेची थोरवी। खोटं बोललं तर श्रीरामाचे दास खोटे बोलतात असं होईल म्हणून खरंच सांगितलं। कर्त्याला ओळखलं पाहिजे, आत्मस्वरूपाचं, मायेमुळे झालेल्या अंतरात्म्याचं मूळ शोधलं पाहिजे, तेच पुढे निरूपण बोलत आहे। श्रोत्यांनी अंतःकरण सावध करून ऐकावं। सूक्ष्म निरूपण सांगितलं, तिथे बोललेलंच पुन्हा उदाहरण देऊन बोलत आहे। श्रोत्यांनी ते लक्षात घ्यावं म्हणून सांगत आहे। स्पष्ट अनुभव पाहिल्यावर रूढी उडून जातात म्हणून खटपट करावी लागत नाही। नुसत्या रूढीनुसार बोललं तर त्यामुळे अनुभवाचं समाधान मिळत नाही। अनुभवाचं समाधान मिळालं तर रूढी पाळण्याची गरज नाही, अशी दोन्हीकडे अवस्था आहे। म्हणून बोललेलं पुन्हा बोलावं लागतं। या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन हे कोड उलगडून दाखवतो। रूढी आणि अनुभवाचं प्रमाण दोन्हीचं निरूपण स्पष्ट करीत आहे। श्रोते हे अत्यंत हुशार आहेत। आता मी पुढं विवरण करतो। इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास अष्टम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 10, समास 9, पुरुष प्रकृती नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। आकाशातून वायू निर्माण झाला तशी ब्रह्मातून मूळ माया निर्माण झाली। त्या वायूमध्ये त्रिगुण आणि पंचभूत आहेत। वडाच्या बीमध्ये मोठं झाड असतं पण बीज फोडून पाहिलं तर ते दिसत नाही। नाना वृक्षांचे समूह बीजापासून तयार होतात, तशी मूळ माया ही बीजरूप आहे। विस्तार झाला तिथून तिचं स्वरूप शोधून पाहावं। तिथे दोन भेग दिसतात, विवेकानं त्याची प्रचिती पाहावी। निश्चल असतानाची स्थिती चंचल स्थिती, निश्चल असतानाची चंचल स्थिती म्हणजे वायू, त्याच्यामध्ये जाणीव असते। जगज्योतीचा जिव्हाळा म्हणजे सातत्याने अस्तित्व असतं। वायू आणि जाणीव एकत्र झाले की त्याला मूळ माया म्हणतात। नदी म्हणजे बायको असं म्हटलं तर तिथे पाहिलं तर पाणीच असतं, त्याप्रमाणे विवेकाने मूळ मायेला जाणून घ्यावं। वायूची जाणीव म्हणजे जगज्योती, त्याला मूळ माया म्हणतात। पुरुष प्रकृती शिवशक्ती ही त्याचीच नावं आहेत। वायूला प्रकृती म्हणतात आणि पुरुषाला जगत ज्योती म्हणतात। पुरुष प्रकृती शिवशक्ती हे त्याचंच नाव आहे। वायूमध्ये जाणीव विशेष असते, तीच प्रकृतीमध्ये पुरुषाची जाणीव असते। या गोष्टींचा विश्वास धरायला हवा। वायू शक्ती आणि विश्वास जाणीवमय आहे, यालाच अर्धनारी नटेश्वर असं लोक म्हणतात। वायूमध्ये जाणीवेचा गुण असतो, तेच ईश्वराचं लक्षण आहे। त्याच्यापासून पुढे त्रिगुण निर्माण झाले। त्या गुणांमध्ये सत्वगुण म्हणजे निखळ जाणीव लक्षण, त्याचा देहधारी विष्णू झालेला आहे। त्याच्या अंशाने जग चालतं असं भगवद्गीता सांगते। पेरलं तेच उगवलं हे यातून आपल्या लक्षात येतं। अशा प्रकारची जाणीव ही सर्व प्राणीमात्रांमध्ये विभागली आहे। ती जाणून काया सर्वत्र वाचवली जाते असं समर्थ सांगत आहेत। पुढील कथा ऐकूया पुढील भागात।

सुजनो पंचावन्नावन नारद भक्ति सूत्र तत्प्राप्य तदेवावलोकयति तदेव शृणोति तदेव भाषयति तदेव चिंतयति। या संदर्भातला अधिक विवरण असा आहे। श्री संत एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक कथा प्रसिद्ध आहे। एकनाथ महाराजांनी रामायणावर मराठी भाषेमध्ये भावार्थ रामायण नामक अलंकार चढवला आहे, हे प्रसिद्ध आहे। भावार्थ रामायण ग्रंथ लिहित असताना त्यावर संत एकनाथ महाराज पुराणही सांगत असत। ओघाने सीता शोधाचा प्रसंग सुंदरकांडामध्ये आलेला आहे। श्री मारुती राय हे सीता शोधाकरता लंकेमध्ये प्रविष्ट झाले। सीता देवीला रावणाने ज्या अशोक वनामध्ये ठेवलं होतं त्या वनाचं वर्णन चालू होतं। त्या वनामध्ये अनेक वृक्षांना पांढरी फुलं लागलेली होती असं नाथ महाराज सांगून गेले। जिथे श्री रामकथा चालू असते तिथे श्री मारुती रायांची उपस्थिती असते। त्यांचा एक पाठ तिथे मांडलेला असतो। त्यात पुन्हा नाथ महाराजांसारखा भक्त प्रेमळ भक्त असल्यानंतर तिथे मारुती रायांची उपस्थिती असणं अगदी स्वाभाविक आहे हो। मारुती रायांचं गुप्त रूपानं तिथं वास्तव्य होतच। त्यांनी पांढरी पुष्प लागली होती हे ऐकलं पण मारुती रायांना ते पटलं नाही। कारण मारुती राय जेव्हा लंकेमध्ये अशोकवनात गेले तेव्हा त्यांना त्या फुलांचा रंग तांबडा दिसला होता। कार्यक्रम आटोपून सगळे लोक निघून गेल्यानंतर श्री मारुती राय नाथांपुढे प्रकट झाले। नाथांना फारच आनंद झाला हो। त्यांनी साष्टांग दंडवत घातले। नाथ म्हणाले हे भक्तराया मारुती

मंदिराया धन्य भाग्य माझ या लपलं अकस्मात दर्शन झालं. मारुती राय म्हणाले, अहो नाथ मी का आलो माहित आहे का? तुमच्यासारखे भक्त रसिक कवी रामकथा सांगत असताना आम्ही तिथं असणारच. हे बघा, आता पावेतो तुम्ही जे रामचरित्र वर्णन केलं त्यात काही चूक नव्हती, पण आजच्या वर्णनामध्ये एक चूक आढळून आली हो. नाथ म्हणाले, हे महारुद्रा, प्रभू रामराय मला जशी प्रेरणा देतात तसं मी लिहितो आणि तेच सांगतो. आता पावेतो त्या रामरायानेच सगळं लिहून घेतलं आहे, आजही तेच समर्थ प्रेरणा देणारे आहेत. बरं, चूक तरी कोणती बाबा? मारुती राय म्हणाले, अहो नाथ महाराज, अशोक वनातल्या वृक्षांना पांढरी फुलं लागली होती असं तुम्ही आज सांगितलं, पण मी स्वतः जेव्हा तिथे गेलो होतो ना, या डोळ्यांनी मी पाहिलं तर ती फुलं तांबड्या रंगाची होती, पांढरी नव्हती. नाथांनी विचार केला की मारुती राय काही खोटं बोलणार नाहीत, पण मला जी प्रभू प्रेरणा देतो ती तरी खोटी कशी म्हणावी? आता पावेतो जर कुठं चुकलं नाही तर आत्ताच कसं चुकेल? नाथांनी थोडा विचार केला. त्यांना या घोटाळ्याच्या कारणाची कल्पना आली आणि नाथ म्हणाले, मारुती राय, आपण म्हणता तेही खरंच आणि मी सांगतो तेही खरंच आहे. अहो हनुमंता, मुळात ती फुलं पांढरीच होती, पण तुम्ही लंकेत प्रवेश केल्यानंतर श्री सीता मातेची दीन असहाय्य अशी परिस्थिती पाहून तुम्हाला अत्यंत क्रोध आला. त्या क्रोधामुळे तुमचे नेत्र अतिशय आरक्त झाले होते आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला जे जे पांढर ते सगळं तांबडं लाल दिसायला लागलं. मुळात ती फुलं श्वेतवर्णाचीच होती मारुती राया. हे ऐकून मारुती रायांचं समाधान झालं. तेव्हा तत्प्राप्य तदेव अवलोकयती या सूत्राचा आशय देखील असाच आहे. प्रेमानं हृदय भरलं, मन प्रेममय बनलं, अंतःकरणामध्ये दुसरा भावच उरला नाही, अशा वेळी आपले नेत्रही जे जे पाहतील ते सगळं प्रेमस्वरूपच दिसणार.

सुजन हो, या प्रेमी पुरुषाच्या कानामध्ये जो ध्वनी येतो तो कसाही आला तरी त्याला त्या प्रेममय परमात्म्याच्या प्रेमसंगीताचा स्वर आहे असं वाटू लागतं. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षावर बसलेल्या कावळ्याचा शब्द ऐकला. त्यांना वाटलं हा परमात्मा पांडुरंगाबद्दल मला शकूनच सांगत आहे. ते म्हणतात,

कानामध्ये तेज शब्द ऐकू आले तर मुखामधून अन्य भाषा कशी बाहेर पडेल हो? जिव्हा अविच्छिन्न रूपानं त्याच प्रेमसुधेचं पान करीत राहणार माझी

संत तुकोबा राय म्हणतात हे उद्गार याच भूमिकेचे आहेत. एक सामान्य ग्रस्त तुकोबा रायाजवळ येऊन प्रपंचाच्या गोष्टी करू लागला तेव्हा तुकोबा राय त्याला स्पष्टपणे म्हणाले, नको मदपाशी वधो प्रपंचाचे विषयी, नाही कावे कानी मद देवा वीण वाणी. आणि सुजन हो अगदी याच आशयानं तदेव शृणोती तदेव भाषयती असं या 55 नव्या नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलेलं आहे.

सुजन हो या सूत्रामध्ये तदेव चिंतयती असं वाक्य आहे. प्रेमानं हृदय भरला असता अन्य वस्तूचं चिंतन कसं होईल? संकल्प विकल्प हा मनाचा स्वभाव आहे, पण प्रेमी पुरुषाचा संकल्प विकल्प भगवत रूपच होतो. नवयोगेश्वर जनकराजाला सांगतात, म्हणून संकल्प विकल्प अवघेल

भगवत प्रेम प्राप्त झाल्यावर त्याचं सदैव चिंतन होत. चिंतनाचे चार भाग संभवतात, संकल्प, विकल्प, विचार आणि अहंकार. प्रेम प्राप्त पुरुष प्रियतम विषयकच संकल्प करीत असतो. संकल्पासी अधिष्ठान नारायण गोमटे. अहो, प्रेमी पुरुषाचं हृदय अखंड आपल्या प्रियतमाचे संकल्प करीत असत. गोपिकांची अवस्था कशी होती त्याचं वर्णन संत तुकाराम महाराज करतात. ते असं

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अया.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज शुक्रवार. रूपरेषानंतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:35 कृषी संदेश हा कार्यक्रम, संवादक RS डवरे. 8 सकाळी आपण ऐकणार आहात या सुखान्वया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. दुपारी 12 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पशुधन, संवादक DL रामटेके. दुपारी 1 फॉरेन लँग्वेज विषयी माहिती देणारा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, संवाद साधलाय श्रद्धा कराळे यांनी. दुपारी 1:30 याद किया दिलने कहा हो तुम हा कार्यक्रम सादर करते धनंजय कुलकर्णी. 2 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, संवादक नाना खैरनार. तर दुपारी 3 चला जाऊया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 3:30 आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. संध्याकाळी 4 रूपक तालातील गीतमाला हा कार्यक्रम. संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 29 आज शांतता रक्षण दिवस आहे, त्याचबरोबर आज एव्हरेस्ट दिवस सुद्धा साजरा करण्यात येतो. जाणून घेऊया आजचे आणखीन काही दिनविशेष. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1919 अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली. 1953 आजच्याच दिवशी एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी 11:30 माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर सर केलं. 2022 आजच्याच दिवशी ऑल दॅट ब्रीथ्स या भारतीय माहितीपटानं 75 कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन आय पुरस्कार जिंकला. एव्हरेस्ट वीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म सुद्धा आजच्याच दिवशी म्हणजे 29 मे 1914. 1917 आजच्याच दिवशी अमेरिकेचे 35 राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचा जन्म झाला. 1905 आजच्याच दिवशी किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचा देखील जन्म आजच झाला. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1829 विद्युत पृथक्करणाद्वारे सोडियम आणि पोटॅशियम ही मूलद्रव्य पहिल्यांदाच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ सर हम्फ्रे डेव्ही यांचं निधन झालं. 1972 आजच्याच दिवशी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचं निधन झालं. 2007 आजच्याच दिवशी संगीतकार स्नेहल भाटकर यांचं निधन झालं. समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ग प्र प्रधान यांचं देखील निधन झालं 2010 आजच्याच दिवशी. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जनावरांना कडबा कुट्टी लागते आणि कडबा कुट्टी तयार करण्याकरता कडबा कुट्टी मशीन आपण तिचा वापर करतो. तर ही जी मशीन आहे, जनावरांना बारीक तुकडे करून देण्यासाठी कडबा कुट्टी मशीन जिचा वापर करतो आपण, तर हिची काय निगा घ्यावी या संदर्भात आपण उहापोह करणार आहोत. ही जी मशीन आहे, ही वापरण्यास सुरू करण्याअगोदर त्याचे सर्व गिअर जे आहेत, बेअरिंग्ज आहेत, यांना आपण वंगण देणं गरजेचं आहे. वंगणासाठी कोणतेही मिनरल तेल किंवा कॅस्टर तेल आपण त्याच्यासाठी वापरलं पाहिजे. मशीनची दोन पाती असतात ज्याद्वारे चारा कापला जातो. त्या पात्यांना कांशीच्या सहाय्यानं धारदार धार लावली पाहिजे. या पात्याची कापणारी बाजू जास्तच बोथट झाली असल्यास ग्राइंडरवर पात्यांना एका बाजूनं योग्य प्रमाणात धार द्यावी. चाऱ्याला आधार देणारी पट्टी व चाकाबरोबर फिरणारे धारदार पाते यामधील अंतर जे आहे कमीत कमी असलं पाहिजे, म्हणजे चारा चांगल्या प्रकारे कापला जाईल. याला आपण हे जे अंतर असतं याला क्लिअरन्स असं म्हणतो. आता हा जो क्लिअरन्स आहे, निश्चित करताना धारदार पाते पट्टीला अडकणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. मशीनचं सर्व ढिले नट बोल्ट जे आहेत, स्क्रू घट्ट आपण आवळून घ्यावे, त्यामुळे अपघात जो आहे तो होणार नाही. दिवसभराच्या कामानंतर गिअर व बेअरिंग्सवर पडलेला जो कचरा असतो किंवा घाण आहे, धारदार पात्यावरील उल्या कडब्यातील पाणी जमा झालेलं आहे, ते आपण स्वच्छ करून पाती चांगली कोरडी करून ठेवली पाहिजे. जेव्हा मशीन कामात नसेल तेव्हा त्याचे जे फिरणारं चाक, ज्याला फ्लायव्हील म्हणतो आपण, ते लॉक करून ठेवलं पाहिजे. वर्षातून किमान एकदा सर्व मशीन जे आहे ते सुटं करून केरोसिन न सर्व त्याचे भाग स्वच्छ धुवून घेतले पाहिजे. आपण मशीनचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी त्याला शेडमध्ये आपण ठेवलं पाहिजे. आणि मशीनचे जे बहुतांश भाग आहेत, प्रामुख्याने फिरणारे जे भाग आहेत किंवा फिरणारा चाक आहे, त्याला फ्लायव्हील म्हणतो आपण, यांना हातोड्याचे घाव सहन होत नाहीत, त्यामुळे मशीन दुरुस्त करत असताना त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे आपण. तर ह्या जर बाबी आपण काही पाळल्या तर कडबा कुट्टी मशीन जी आपली आहे, जी आपल्याला कुट्टी देते, ती आपल्याला योग्य वेळी चांगल्या पद्धतीने वापरता येईल आणि तिचा खऱ्या अर्थानं फायदा घेता येईल. ही झाली पायाभूत माहिती. या संदर्भात अधिक तांत्रिक समजा काही गरज असेल, त्याच्यामध्ये काही अडचण असेल, तर कृषी अभियांत्रिकी शाखेचे जे प्रमुख असतात, कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषय विशेषज्ञ असो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख असो, किंवा कृषी अभियंता असो, किंवा आणखी आपण ज्याला असं म्हणू की व जे अवजाराच्या संदर्भामध्ये तज्ज्ञ काम करतात, त्यांचा सल्ला घ्या. आवश्यकतेनुसार त्याची चांगल्या पद्धतीने निगा राखा आणि खऱ्या अर्थानं जे यंत्र आहेत त्याचा फायदा करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

इश्की या चित्रपटामधलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात राहत इंदोरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार अन्नू मलिक.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. ही गीत रचना आहे विठ्ठलभाई पटेल यांची. बॉबी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले मुकेश आणि गीतकार एस एच बिहारी यांच्या आवाजात. हे गीत आहे एक बार मुस्कुरा दो या चित्रपटामधला आणि या गीताला संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय रमेश केंगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्राध्यापक सौ वैशाली पाटील धुळे यांच्या व्याख्यानाचा। विषय आहे मन प्रसन्न तर जीवन प्रसन्न। आणि त्यानंतर गौरी औरंगाबादकर प्रस्तुत कथक के रंग, शिवाय श्री संदीप भडगावकर यांचं चित्र प्रदर्शन। जरूर या आज संध्याकाळी म्हणजेच शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक। वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक।
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं लाखो में एक या चित्रपटामधलं गीत। ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे किशोर कुमार यांनी गायलेलं, सावंत कुमार यांचं, चित्रपट लैला. आणि या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात चैताली या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची शब्दरचना, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गोपी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अपर्णा मयेकर आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं बालक ध्रुव या चित्रपटामधलं गीत. मदन भारती यांची गीतरचना, संगीत दिलं आहे गोविंद नरेश यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कर्ज या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नमस्कार, मी डॉक्टर सुधीर संकलेचा, पॅथॉलॉजिस्ट आणि माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन. 31 मे रोजी नो टोबॅको डे, त्यानिमित्त स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी तंबाखूला कायमचा निरोप द्या. तंबाखू काही क्षणांचा आनंद देत असली तरी कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनाचे विकार यासारखे आयुष्यभराचे आजार देऊन जाते. निरोगी जीवनाची सुरुवात आजच करा. तंबाखूला नकार द्या, आरोग्याला होकार द्या.
2: अपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.
3: धूल का फूल या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. सुधा मल्होत्रा आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनल।
2: ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मिली या चित्रपटामधलं गीत। योगेश यांची शब्दरचना आणि या गीताला संगीताने सजवलं आहे सचिन देव बर्मन यांनी।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारण

गुंज या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जमाने को दिखाना है या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कालीघटा या चित्रपटामधलं टायटल सॉन्ग आता ऐकूयात. मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं फासले या चित्रपटामधलं हे गीत, गीतरचना शेहरेयार यांची. या गीताला संगीत दिलं आहे शिवहरी यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं जीवनधारा या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
4: कार्यक्रमात आता ऐकूयात नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे शरद निफाडकर यांचं, ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनरात आहे। ग दि माडगुळकर यांचं ऐकूया। संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजातलं हे गीत, चित्रपट चिमण्यांची शाळा।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. पी सावळाराम यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आई मी कुठे जाऊ या चित्रपटामधलं.

0: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: नमस्कार, मी डॉक्टर विलास चकोर, मानसोपचार तज्ञ, नाशिक. 31 मे 2026 रोजी आपण जागतिक तंबाखू मुक्त दिन साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की तंबाखूमुळे कर्करोग, हृदयरोग, मानसिक आजार आणि अनेक गंभीर आजार होऊ शकतात. आपल्याला या व्यसनाचे खरं रूप उघड करावं लागेल. आपल्याला हे आकर्षण नाकारून तरुणांच्या भविष्यातील आरोग्याला धोका टाळण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण एकजूट होऊन डिझाईनच्या भासवणाऱ्या आकर्षणाला नकार देऊया, आरोग्यपूर्ण जीवनाकडे वाटचाल करूया. धन्यवाद.
0: एपिक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं, लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया. सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 29 मे च्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. होमुर्झ महिनाभरात खुली, इस्रायल हिजबुल्लामध्ये पुन्हा संघर्ष. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा भाग म्हणून इराण आणि अमेरिकेमध्ये सामंजस्य कराराचा प्राथमिक मसुदा तयार झाला आहे. या करारामुळे महिनाभरात होमुर्झच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो असे इराणने म्हटले आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेने इराणच्या परिसरातील आपले सैन्य मागे घेतल्यास आणि सागरी नाकेबंदी ठेवल्यास होमुर्झच्या समुद्रधुनीतील व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्ववत करण्यात येईल अशी तरतूद या प्रस्तावित आराखड्यात करण्यात आली आहे. या आराखड्यातून युद्धनौकांना वगळण्यात आले असून ओमानच्या समन्वयाने इराण या जलमार्गावरील व्यापारी वाहतुकीचे व्यवस्थापन करील असा प्रस्ताव आहे. मात्र हा करार अद्याप अनौपचारिक असून त्याला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही असे इराणच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. वैभवचा वादळी तडाखा, 29 चेंडूत 97 धावा. वैभव सूर्यवंशीने महाराजा यदवींद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम दणाणून सोडले. त्याने वयाला साजेशी पण लौकिकानुसार धडाका करताना 12 उत्तुंग षटकार लगावले. मात्र वैभवचे तुफान तंबूत गेल्यावर राजस्थान रॉयल्स संघाची धावगती कमी होत गेली. 8 षटकातील 125 धावांच्या तडाख्यानंतर राजस्थान त्यानंतरच्या 12 षटकात 118 धावाच करू शकले. अर्थात त्यानंतरही राजस्थानने सनरायझर्स हैदराबादला 244 धावांचे लक्ष दिले. राजस्थानच्या डावात सर्व काही वैभव होता. त्याने पुन्हा एकदा गोलंदाज कोण आहेत हे आपल्यासाठी महत्वाचे नसते हे दाखवून दिले. यावेळी त्याने महत्वाच्या सामन्याचेही आपण दडपण घेत नाही हे दाखवले. वैभवला रोखण्यासाठी केलेला यॉर्करचा वापर हैदराबादवर बुमरँग सारखा उलटला. चेंडूच्या टप्प्यात केलेले बदल सर्व काही विफल ठरत होते. त्याची बॅट प्रत्येक चेंडूवर तलवारीसारखी चालत होती. हैदराबादच्या क्षेत्ररक्षकांना चेंडू सीमापलीकडून आणण्याचेच काम राहिले. त्याला शतकापासून रोखण्यात हैदराबाद यशस्वी ठरले आणि त्यानंतरच बॅट आणि चेंडूतील संघर्ष सुरू झाला. पहिल्या 12 षटकात 168 धावा केलेल्या राजस्थानला त्यानंतर 8 षटकात 75 धावाच करता आल्या.

0: स्वच्छता मोहीम यांचा समावेश आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. शहरात बकरी ईदची जय्यत तयारी, ईदगाह मैदानावर होणार मुख्य नमाज पठण. त्यागाचे प्रतीक असलेली बकरी ईद शहरात उत्साहाने साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधवांसह पोलीस प्रशासन आणि महापालिका सज्ज झाली आहे. ईदच्या पूर्वसंध्येला सर्वत्र चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. बुधवारी मुस्लिम बांधवांकडून पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ घरोघरी फतेहा पठण करून आरफे सण श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला. सकाळी 9:30 शहाजानी ईदगाह मैदान येथे मुख्य सामुदायिक नमाज पठण झाले. ईद निमित्त ईदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी 9:30 शहरे खतीब हिसामुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात ईदची मुख्य नमाज पढण्यात आली. याशिवाय शहरातील इतर विविध मशिदींमध्येही नमाज पठण केले गेले. महापालिकेकडून ईदगाह मैदानावरील आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करून मैदान नमाजसाठी सज्ज करण्यात आले होते. विविध मशिदींमध्येही नमाजसाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी बोकड खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली होती. कपडे, अत्तर आणि इतर साहित्याची खरेदी पूर्ण करून नागरिकांनी सणाची जय्यत तयारी केली. सकाळी 9:30 ईदची नमाज पठण झाली. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. कवी संजीव यांची गीतरचना, संगीत दिला आहे वसंत कुमार मोहिते यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत भाऊबीज या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247426 या आमच्या क्रमांक.
2: पंडित रघुनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आता आपण ऐकणार आहोत. वसंत प्रभू यांचं संगीत आहे, वसंत देसाई यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत श्यामची आई या चित्रपटामधलं.

chum chum

0: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: आणि आता हे गीत आहे वैभव या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश भट यांचं गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात उंबरठा या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनल।
2: आणि कार्यक्रमात ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटामधलं।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5352-4726-26 किंवा 8-00-16512 ह्या क्रमांकावर.
2: शांता शेळके यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गाडींबीचा बापू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकूयात. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय रमेश केंगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्राध्यापक सौ वैशाली पाटील धुळे यांच्या व्याख्यानाचा. विषय आहे मन प्रसन्न तर जीवन प्रसन्न. आणि त्यानंतर गौरी औरंगाबादकर प्रस्तुत कथक के रंग, शिवाय श्री संदीप भडगावकर यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या आज संध्याकाळी म्हणजेच शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी 7:15, ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल, बोधामृताची अविरत ज्ञानगंगा. दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15, ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे वैशाख वणवा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे दत्ता डांगसेकर यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात हे गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात मीना बिडीकर यांची गीतरचना. हे गीत आहे दैव जाणिले कुणी या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कुमार सेनगुप्ता यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाथ हो महानोर यांचं गीत सरजा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटामधलं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठी रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांका

0: वर खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झेप या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: कॅनरा। जगदीश शिरूडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे मोहम्मद रफी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्रीमंत मेहुणा या चित्रपटावरचं।

0: एव अधिकमासे कृतं पुण्यं अक्षयं भवति सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: नमस्कार, मी डॉक्टर विशाल पवार, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक. तोंडाचा कर्करोग भारतातील हजारो कुटुंबांचं दुःख आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे तंबाखू. या क्षणिक व्यसनासाठी व सुखासाठी आपलं मोलाचं आयुष्य धोक्यात घालू नका. वर्ल्ड नो टोबॅको डे निमित्ताने आजच आपण ठरवूया की तंबाखू आणि तत्सम पदार्थांना नकार देऊया. तंबाखू मुक्त जीवन, निरोगी जीवन.
3: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ
4: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. गळ्याची शपथ या चित्रपटामधलं राजा बढे यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: हो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गुरुकिल्ले चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात जगदीश खेबडूकर यांचं गीत सवाल माझा ऐका. या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
4: चुमक चुमनते नाचे नर

0: 같이 뛰기면서 선나게 타가도나 같이 뛰기면서 선나게 타가도나
1: गझल विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप. कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर. कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे भारूड आपण ऐकणार आहोत संत एकनाथ यांचं आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
3: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया.
4: काय झालं बया
3: बया बया बया.
4: काय झालं बया
3: बया बया बया.

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अहो मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग राहती त्यात
1: अगं पण राहायला

0: अगं ती तर लई गोड वाटती.
1: अव कळण्याची भाकरण निसते तांबड्याची भाजी.
0: मग काय झालं त्यात?
1: वर केला सुधार तुम्हाला. मला बाई मला नको गबाई.

0: दादा झालीस ना समरस पण तो रस येथे नाही
1: कुठला
0: तो रस येथे नाही मला दादला नको ग बाई
2: दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई
0: नग नग
2: सागर सागर सागर
0: अगं नग नग नग नग नग
2: सागर सागर सागर

ನಕೋಗ ಬಾಯಿ ಮಲ ನೌರ ನಕೋಗ ಬಾಯಿ.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटावरलं. ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोलकरीण या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांच्या आवाजात, गदी माडगुळकर यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

खुश खबर। आपल्या ओझर टाउनशिप मध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावरती सुरू होत आहे आनंद मेळा। दिनांक 28, 29, 30 आणि 31 मे 2026 रोजी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चारही दिवस फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026। विविध आकर्षक आणि गृह उपयोगी स्टॉल्स ज्यामध्ये असतील रुचकर आणि चवदार फूड स्टॉल, नानाविध प्रकारचे व्यावसायिक स्टॉल्स, नवनवीन आणि जागतिक ब्रँडच्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे रुबाबदार प्रदर्शन, उत्साही आणि खेळकर बच्चे कंपनीसाठी अनलिमिटेड फन आणि एन्जॉयमेंटसाठी भरपूर गेम्स, त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी चारही दिवस रंगारंग कार्यक्रम। गुरुवारी म्हणजे 28 तारखेला भव्य उद्घाटन सोहळा आणि नृत्य आणि गायनाची अनोखी मैफिल 29 म्हणजे शुक्रवारी कराओके गायनाचा नजराणा, शनिवारी 30 तारखेला एचएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित मेगा टॅलेंट शो, HAE WRCच्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत आणि रविवारी शेवटच्या दिवशी दिनांक 30 मे रोजी गायन आणि वादनाची अनोखी जुगलबंदी। चला तर मग वेळ कशाला दवडता, ताबडतोब गाठा स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मजा करायला या आनंद मेळा 2026 मध्ये। फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026। टायटल स्पॉन्सर नंदन कार्निवल।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज पशुधन कार्यक्रमांतर्गत विषाणूपासून होणारे रोग याविषयी सविस्तर चर्चा करूया. शेतकरी बंधूंनो, विषाणूपासून होणारे रोग संसर्गजन्य असतात. यातील बऱ्याच रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. आपण वेळोवेळी प्रतिबंधक लसी टोचून घेणे फायद्याचे असते. आजाराच्या बाबतीत एक उक्ती आहे की रोगावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय करणे केव्हाही चांगले. या प्रकारात आपण विषाणूपासून होणारा रोगाविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण आज पाहूया बुडकांडी. बुडकांडी हा रोग संसर्गजन्य आजार असून दुभागलेल्या नक्कीच्या सर्व प्राण्यांमध्ये होतो. उदाहरणार्थ गाय, म्हैस, शेळी, मेंढी. या रोगाचे जंतू शरीरात गेल्यानंतर तोंडामधील आणि आतड्याच्या अंत त्वचेचा दाह करतात. या रोगात लागण होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असते. संकरित जनावरे या रोगास फारच लवकर बळी पडतात. शेतकरी बंधूंनो, आपण आता लक्षणे बघूया. जनावराचे तापमान खूप वाढते. पहिल्या 2 दिवसात तापमान 105 ते 107 फॅरनहाइट पर्यंत असते. डोळ्यातून सतत पाणी येते. जनावर थरथर कापते आणि तोंडात काही नसताना रवंथ केल्याप्रमाणे तोंड हलवते. तोंडामधून फेस लाळ भरपूर येते. जनावर आकडून पाटीत बाग आणून उभे राहते. तोंडामधील अंत त्वचेवर लहान लहान फोड येतात आणि ते फुटून त्या ठिकाणी जखमा होतात. जोरदार पातळ विष्ठा होते. विष्ठेला एक प्रकारचा उग्र असा वास येतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये निमोनियाची लक्षणे दिसून येतात. लघवी पिवळी गडूड प्रथिनयुक्त होते. शेतकरी बंधूंनो, आपण यामध्ये प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. देशी मोठ्या जनावरांसाठी, संकरित जनावरांसाठी, शेळ्या मेंढ्या यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लस उपलब्ध आहे. ती टोचून घ्या. शेतकरी बंधूंनो, उपचारामध्ये बघायचं झाल्यास या रोगावर खात्रीच उपचार नाही. स्वल्प औषधे, प्रतिजैविक ज्याला अँटीबायोटिकचा वापर करून इतर दुय्यम आजारावर इलाज होऊ शकतो. याकरता आपण प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी जनावराचे रक्त, स्प्लीन, मेसेट्रिक लिप नोड बर्फाने आच्छादित करून पाठवल्यास आपल्याला याबद्दल बराचसा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, दुसरा रोग म्हणजे पिसाळणे, ज्याला आपण रॅबीज असे म्हणतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये उष्ण रक्त असणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये होणारा हा घातक रोग आहे. पिसाळलेले जनावर चावल्यानंतर होणाऱ्या जखमामधून या रोगाचे जंतू शरीरात प्रवेश करतात आणि मज्जासंस्थेवर आणि दुष्परिणाम होतात. हा रोग मिक्सो व्हायरस किंवा ओबडो व्हायरस या विषाणूपासून होतो. हे विषाणू सर्वसाधारणपणे जंतुनाशके किंवा अतिउष्णतेने मरतात. हा रोग विशेष करून कुत्रा, कोला, लांडगा यांच्यामध्ये होतो आणि पिसाळलेले जनावर चावल्यानंतर इतरांना होतो. या रोगाची लक्षणे पिसाळलेले जनावर शरीराच्या कोणत्या भागात चावले त्यावरच असते. शेतकरी बंधूंनो, यावर लक्षणे आपण बघूया. या रोगात 2 प्रकार आढळतात. एक सुस्त प्रकार आणि दुसरा एक आक्रमक प्रकार. सुस्त प्रकारामध्ये सुरुवातीस जनावर लंगडते. चालताना शरीर एका बाजूस फटते आणि शेवटी एका बाजूस होते. शरीराच्या पाठीमागच्या अवयवांनी संवेदना कमी होते. गुदद्वाराचे स्नायू ढिले पडतात. जनावराच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ येते. जनावर ओरडल्यास त्यांचा आवाज येत नाही. जनावरे पूर्णपणे लुळे पडते आणि 6 ते 7 दिवसात मृत्यू येतो. पिसाळलेले कुत्रे माणसास चावल्यास माणसातही या रोगाची लक्षणे दिसून येण्यास 6 ते 12 महिन्याचा कालावधी लागतो. यामधील दुसरा प्रकार म्हणजे आक्रमक प्रकार. जनावर तापट आणि अतिउत्साही होते. सजीव आणि निर्जीव वस्तूवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. जनावर सारखे ओरडत असते. चालणे अनैसर्गिक होते. जनावर सतत भटकत राहते. नजरेमध्ये बदल होतो. डोळे लहान. आपण आता शेतकरी बंधूंनो सुस्त आणि आक्रमक प्रकार बघितले. आता आपण उपचार बघूया. कुत्रे किंवा जनावराने चावलेली जागा स्वच्छ धुवून टाकावी. शक्यतो लाईफ बाय किंवा नहान अशा कार्बोलिक साबणाने जखम धुवावी. जनावर चावल्याबरोबर 10 ते 15 मिनिटात हे केल्यावर रोगजंतू पुष्कळसे कमी होतात. नंतर त्या जखमेवर नायट्रिक ऍसिड किंवा कार्बोलिक ऍसिड, पोटॅशियम परमँगनेट किंवा कॉपर सल्फेटचे खडे लावून जखम जाळून टाकावी. जखम त्वरित जाळल्यास उपयोग होतो, अन्यथा नाही. यामध्ये लसीकरण, पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर इंजेक्शन ठराविक काळ घ्यावी लागतात. जसे गाई, म्हशी, घोडे यांच्यासाठी 20 मिली लस कातडीखाली सतत 14 दिवस. कुत्रा, मांजर यांच्यासाठी 3 मिली लस सतत 7 दिवस. शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठी 5 मिली लस सतत 14 दिवस. महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था ओन पुणे यांनी तयार केलेल्या लस आपण वापरावी. असे गाई, म्हशी यांनामध्ये 10 मिली कातडीखाली 14 दिवस. कुत्रा, मांजर 2 मिली 7 दिवस. लहान वासरे, शेळ्या, मेंढ्या, डुकरे 4 मिली 7 दिवस. त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो प्रतिबंधक उपाय म्हणून अलीकडच्या पाहणीत असे आढळून आले की पाळीव कुत्र्यामध्ये सुद्धा या रोगाचे जंतू सुप्त अवस्थेत असतात. यासाठी आपल्याकडील पाळीव कुत्र्यांना नियमितपणे प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. सर्वप्रथम कुत्रा 3 महिन्याचा झाल्यानंतर ही लस टोचावी, त्यानंतर वारंवार लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो यामध्ये तिसरा आजार म्हणजे तिवा. याला 3 दिवसाचा ताप असे सुद्धा म्हणतात. हा रोग विषाणूपासून होतो आणि कीटक चावल्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरात होतो. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा रोग प्रामुख्याने आढळतो. शेतकरी बंधूंना आपण आता यावर लक्षणे बघूया. यामध्ये जनावरांना अचानक खूप ताप येतो, जनावरे वैरण खाणे बंद करतात, जनावराचे अंग ताटते, या रोगात जनावर आलटून पालटून चारही पायावर लंगडते, पाठीला बाग येतो, अतिप्रमाणात जनावर खाली बसते. ही लक्षणे 3 ते 4 दिवस दिसतात. या रोगात फुफ्फुसाचा दाहा किंवा इतर दुखणी होतात. आपण आता उपचारावर बघूया. यामध्ये तसं खात्री लायक असा उपचार नाही, तरी पण आपण इंजेक्शन नोवालजिन, बॅरालगॉन यासारखे इंजेक्शन 10 ते 20 मिली स्नायू दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये चौथा आजार म्हणजे लाळ खुरकत, ज्याला आपण तोंडखुरी व पायखुरी असे म्हणतो. हा रोग दुभागलेल्या खुरांच्या जनावरांना होतो. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरे यांना होणारा हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. आजार माणसांना सुद्धा होऊ शकतो. या रोगाचे जंतू मुख्यत्वे करून 4 प्रकारात विभागले गेलेले आहेत, जसे ए, ओ, सी, आशिया ए, शिवाय इतर अनेक पोट प्रकार आहेत. हा आजार पूर्ण भारतभर आहे. या रोगाचे दुष्परिणाम संकरित जनावरांमध्ये अधिक होतात. आपण बघूया लक्षणे. सुरुवातीस जनावरांना 104 ते 106 फॅरनहाईट पर्यंत ताप येतो. जनावराचे खाणे पिणे बंद होते. जनावराच्या तोंडातून लाळ गळते. तोंड उघडून पाहिल्यास तोंडाच्या अंतस्त्वचेवर, जिभेवर, हिरड्यावर पांढरे फोड आलेले दिसतात. तोंडामधील फोड नंतर फुटून आत जखमा होतात. नखीच्या खुरात जखमा होतात आणि जनावर लंगडते. संकरित जनावरांमध्ये असे फोड आणि जखमा कासेवर दिसून येतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. शेतकरी बंधूंना आपण आता प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध आहे, ती टोचून घ्यावी. उपचार करण्यास झाल्यास या रोगाविरुद्ध तसा खात्रीशीर उपचार नाही, या रोगात उद्भवणाऱ्या दुसऱ्या रोगासाठी प्रतिजैविके वापरावी. 25 ग्रॅम तुरटी 1 लिटर पाण्यामध्ये विरघळून किंवा पोटॅशियम परमँगनेटचे गुलाबी पाणी करून किंवा खाण्याचा सोडा पाण्यात टाकून या पाण्याने जनावराचे तोंड दिवसातून 2 वेळेस धुवावे. त्यानंतर ग्लिसरीन, बोरेक्स, स्टेक्लिन पावडर, होस्टासायक्लिन पावडर मिसळून तोंडावर, जिभेवर चुळावी. मऊ चारा द्यावा. बरेच पशुपालक कोशिंबीर गोळ्या तेलात बुडवून खाण्यात घालतात. खुरामधील जखमांना कपड्यांचा सोडा लावावा. त्याचप्रमाणे जखम कोरडी पडण्यासाठी त्यावर कोळशाची भुकटी टाकावी. विषाणूपासून होणाऱ्या रोगात अजीवनसत्व कमी होत असते, त्यासाठी माशाचे तेल आणि प्रिपॅलिन फोल्ट इंजेक्शन द्यावे. हा रोग संसर्गजन्य असा आहे. या रोगाचे जंतू पाण्यातून, वैरणीतून इतर निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. लाळ खुरकूत झालेली जनावरे स्वतंत्र बांधावीत. यानंतर आपण जनावरांमध्ये म्युकोझोल डिसीज याविषयीची माहिती घेऊया. या रोगाला व्हायरल डायरिया असे सुद्धा म्हणतात. हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा प्रचार दूषित खाद्य, पाणी, संसर्ग, मलमूत्र या माध्यमातून होतो. हा रोग रवंथ करणाऱ्या जनावरांना होतो. रोगाची लक्षणे 1 ते 3 आठवड्यात दिसतात. ज्या वेळी जनावरांना ताप येतो त्यावेळी त्या रोगाचे जंतू जनावरांच्या रक्तामध्ये आढळतात. त्या रोगाचे विषाणू आतड्यांच्या अंतस्त्वचेवर आणि तोंडामधील अंतस्त्वचेवर जखमा करून तेथेच राहतात. त्यामुळे जनावरांचे तोंड येते, आतड्यांचा दाह होतो. शेतकरी बंधूंनो यामध्ये लक्षणे. जनावरांना 105 ते 106 फॅरनहाईट ताप येतो. दुभत्या जनावरांचे दूध कमी पडते. जनावरांचे खाणे कमी होते. जनावरे अशक्त होतात. 4 ते 5 दिवसानंतर जनावराला पातळ जुलाब होतात. शेणाला उग्र वास येतो. कधी कधी विष्ठे वाटे पाणी येते किंवा रक्त आणि आतडीच्या मांसाचे तुकडे येतात. जनावराच्या नाकातोंडातून पाणी येते. नाकावर, तोंडामध्ये जखमा दिसतात. डोळ्याची बुबुळे काही वेळी पांढरी होतात. जनावराचे पोट फुटते. गाभण जनावराचा गर्भपात. शेतकरी बंधूंनो यावर उपचार म्हटल्यास या रोगावर खात्रीशीर उपचार नाही, तरी सुद्धा बाह्य लक्षणांवर उपचार करावेत, जसे डायरडॉन पावडर, डायरिन पावडर, फुरोवेट गोळ्या यासारखे औषधी द्यावे. तोंडामधील जखमा तुटीच्या पाण्याने धुवाव्या. त्याचप्रमाणे जखमांना तोंडखुरी पायखुरी रोग तोंडामधील जखमांना उपचार करतो त्याप्रमाणे करावा. यामध्ये दुसरा एक रोग म्हणजे ब्लू टंग. हा प्रामुख्याने मेंढ्यामध्ये आढळणारा आजार आहे. तथापि मोठ्या जनावरांना सुद्धा हा रोग आढळतो. या विषाणूचे किमान 16 प्रकार आहेत. यापैकी आपल्या देशात 6 प्रकार आढळतात. या रोगामुळे मेष धंद्यावर परिणाम झालेला आहे. यामध्ये लक्षणे नाकातोंडातून पाणी येते, जिभेवर आणि तोंडामधील अंतत्वचेवर फोड येतात, जीभ व तोंड सुजते, जीभ आणि हिरड्यावर सूज येते, तोंडाला उग्र वास येतो, जिभेवर मोठ्या जखमा होतात आणि त्या गर्द जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या दिसतात. जनावरांना वैरण खाता येत नाही आणि पाणी पिता येत नाही. जनावरांना अन्न पाणी मिळणे कठीण होते. जनावर लंगडतात आणि यामध्ये मृत्यूचे प्रमाण 30% पर्यंत असते. यावर प्रतिबंधक उपाय म्हणजे या रोगाची लस परदेशात म्हणजे दक्षिण आफ्रिका उपलब्ध आहे. गाबन मेंढ्रामध्ये ही टोचली असता जन्मणाऱ्या करडामध्ये काही प्रमाणात व्यंग आढळून आले आहे. लसीकरण केल्यानंतर 1 वर्षभर प्रतिकारक शक्ती राहते. अंगावरील गोचिड गोमाशा यांच्यावर उपचार करावा. या रोगावर उपचार नाही तरी सुद्धा ताप इत्यादी रोगासाठी प्रतिजैविक वेसेडिन इंजेक्शन वापरावे. जनावरांना अजीवनसत्व प्रिपॅलेन फोर्ट इंजेक्शन द्यावे. यामध्ये देवी हा रोगही दिसून येतो. हा रोग गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कुत्रे घोडे कोंबड्या डुकरे उंट आणि माणसालाही होतो. रोगाच्या प्रत्येक जातीच्या विषामध्ये फरक आहे. तथापि रोगाची लक्षणे मात्र सर्वांमध्ये सारखीच आहेत. हा स्पर्शजन्य रोग आहे. दुभत्या जनावरांच्या सडावर झालेला रोग धार काढणाऱ्या माणसालाही होतो आणि त्यांच्या मार्फत फैलतो. या आजारात जनावरांना प्रथम ताप येतो, नंतर कासेवर पाठीमागील जांगेत फोड येतात. प्रथम हे फोड लालसर दिसतात आणि नंतर पांढरे दिसतात. त्या फोडामध्ये पांढरा द्रव असतो. ते फोड फुटतात. ज्या ठिकाणी जखम होऊन खपली धरते कासेवर फोड आल्यास दुभती जनावरे दूध कमी देतात. मेंढ्यामध्ये देवीचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होतो आणि मृत्यूची संख्या अधिक असते. मेंढ्यामध्ये रोगाची सुरुवात 106 ते 108 फॅरनहाइट ताप येऊन होते आणि डोळ्यातून घाण स्त्राव येतो. अंगावर ज्या ठिकाणी लोकर नाही अशा भागात देवीचे फोडे दिसून येतात. मोठ्या प्राण्यामध्ये हा रोग 3 आठवडे असतो तर मेंढ्रामध्ये 4 आठवडे असतो. शेतकरी बंधूंनो प्रतिबंधक उपाय: कोंबड्यांसाठी देवीची लस मिळते ती टोचून घ्यावी. मेंढ्रासाठी देवीची स्वतंत्र लस मिळते ती टोचून घ्यावी. यामध्ये उपचार ज्या ठिकाणी पुरळ आलेले असते त्या ठिकाणी उपचार करावे. डेटॉल सेवलांच्या द्रावणाने कोडे धुवून घ्यावी आणि तुरटीचे पाणी करून खाण्याचा सोडा पाण्यात टाकून त्या पाण्याने फोड जखमा धुवून घ्याव्यात. त्या जखमावर लॅरेक्झिन मलम हिमेक्स मलम व बोरोग्लिसिन लावावे. शेतकरी बंधूंना आपण परत भेटूया पुढच्या पशुधन कार्यक्रमात.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे पी सावळाराम यांचं, संगीतकार मीना खडीकर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: पार्टनर। मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं, पी सावळाराम यांचं बोलकळीण या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

0: खुशखबर खुशखबर खुशखबर, आपल्या ओझर टाउनशिप मध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावरती सुरू होत आहे आनंद मेळा. दिनांक 28, 29, 30 आणि 31 मे 2026 रोजी, म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चारही दिवस फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026. विविध आकर्षक आणि गृह उपयोगी स्टॉल्स, ज्यामध्ये असतील रुचकर आणि चवदार फूड स्टॉल, नानाविध प्रकारचे व्यावसायिक स्टॉल्स, नवनवीन आणि जागतिक ब्रँडच्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे रुबाबदार प्रदर्शन, उत्साही आणि खेळकर बच्चे कंपनीसाठी अनलिमिटेड फन आणि एन्जॉयमेंटसाठी भरपूर गेम्स, त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी चारही दिवस रंगारंग कार्यक्रम. गुरुवारी म्हणजे 28 तारखेला भव्य उद्घाटन सोहळा आणि नृत्य आणि गायनाची अनोखी मैफिल. 29 म्हणजे शुक्रवारी कराओके गायनाचा नजराणा. शनिवारी 30 तारखेला एचएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित मेगा टॅलेंट शो. एचएई डब्ल्यूआरसीच्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. आणि रविवारी शेवटच्या दिवशी दिनांक 30 मे रोजी गायन आणि वादनाची अनोखी जुगलबंदी. चला तर मग वेळ कशाला दवडता, ताबडतोब गाठा स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मजा करायला या आनंद मेळा 2026 मध्ये. फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026. टायटल स्पॉन्सर नंदन कार्निवल.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगूळकर यांचं गीत. हे गीत आहे बोलकी बाहुली या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत आहे अरुण दाते यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत सोबती या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोप्प.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात पी सावळाराम यांचं शिकलेली बायको या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत प्रभू.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवूडकर यांचं गीत, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: मी डॉक्टर निकिता सचिन पाटील, व्हाईस प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक. प्रत्येक सिगरेट पिणारी व्यक्ती व्यसन मुक्तीसाठी योग्य वेळ शोधत असते. समजूतदार व्यक्ती जाणते किती वेळ आहे आज आणि आता. क्विट स्मोकिंग टुडे.
1: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक
2: आणि यांच्यातर्फे गदी माडूळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार सुधीर फडके.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात जगदीश खेवडकर यांचं गीत चित्रपट केला इशारा जाता जाता.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेवणकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो फ्लोआ म्हणजेच FLOA ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शैलेश लेले सर सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी ऑनलाईन पद्धतीने 2 भाषा शिकवण्याचं तंत्र घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये फ्रेंच आणि जर्मन या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय माफक दरात शिकवल्या जातात। या संदर्भामध्ये आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींशी संवाद साधला, त्यांचा अनुभव जाणून घेतला। याच अनुषंगाने आज माझ्याशी शिरपूर धुळे या ठिकाणाहून 2 विद्यार्थिनी आणि त्यांचे सर असे 3 जण जोडले गेलेले आहेत। एक म्हणजे जागृती पाटील आणि दुसरी आहे रिद्धी देसले। या दोघीही PBM म्युनिसिपल हायस्कूल अँड आर्ट्स सायन्स कॉलेज शिरपूर धुळे या ठिकाणी शिकतात आणि त्यांचे सर हे देखील माझ्यासोबत आहेत, ज्यांचं नाव आहे मजहर अली लियाकत अली सय्यद। असे हे 3ही जण आज आपल्याशी संवाद साधणार आहेत, तर तिघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत।
5: धन्यवाद मॅडम।
1: थँक्यू सर। सर मी तुमच्याकडे येते पण त्याआधी मी जागृतीशी संवाद साधते, त्यानंतर रिद्धीशी मी गप्पा मारते आणि मग मी तुमच्याकडे येते। तर जागृती पाटील आत्ता माझ्यासोबत आहे। जागृती, तू कितवीला आहेस आणि तुला फ्लोआ बद्दल कधी समजलं?
6: मी 9th आहे आणि मला फ्लोआ बद्दल जेव्हा मला ते व्हॉट्सअपला जॉईन झालं तेव्हा मला जेव्हा मेसेज आले तेव्हा समजलं।
1: बर। आणि तुझी कुठली लेवल पूर्ण झाली आहे आणि कुठली भाषा तू शिकलीस?
6: मी फ्रेंच लेवल पूर्ण केली, फ्रेंच लेवल फर्स्ट आणि ती पूर्ण झालेली।
1: बरं, ज्यावेळेला तुला समजलं की आपल्याला अशी कुठली भाषा शिकायची आहे तर त्यावेळेला तू स्वतःहून तयार झाली की तुला कोणी सजेस्ट केलं की तू हे शिक वगैरे असं काही?
6: नाही, मी स्वतःहून तयार झाली होती।
1: बरं, आणि ज्यावेळेला तू घरच्यांना सांगितलं की मला अशा पद्धतीची भाषा शिकायची आहे तर त्यावेळेला घरच्यांनी हो म्हटलं नाही म्हटलं, तुला सपोर्ट केला, काय नेमकं झालं होतं?
6: म्हणजे मी सांगितलं होतं घरी की मला शिकायची भाषा, तर तसं सपोर्ट केला होता घरच्यांनी।
1: तुझी पहिली लेवल पूर्ण झाली आहे बरोबर?
6: हो।
1: मग ते शिकत असताना तुला काही अडचणी आल्या का?
6: तशा तर आल्या होत्या कारण की न्यू शब्द होते म्हणून थोड्या अडचण आल्या होत्या।
1: कोणाची मदत झाली तुला?
6: सरांची पण मदत झाली होती आणि माझी मोठी बहीणची पण मदत झाली होती।
1: पर जर्मन आणि फ्रेंच मध्ये तू नेमकी जी भाषा निवडली त्या मागचं काही कारण होतं का?
6: तसं तर मला फ्रेंच लेवल शिकायची होती म्हणून मी फ्रेंच घेतली।
1: बरं, मग तुला किती मार्क मिळाले आणि कसा होता एकूणच अनुभव?
6: मला 50 पैकी 45 मार्क मिळाले आणि अनुभव चांगला होता।
1: मी परत तुझ्याकडे येईन पण त्याआधी रिद्धीशी मी गप्पा मारते। रिद्धी, तुझं सुद्धा खूप मनापासून स्वागत आहे।
7: थँक्यू मॅम।
1: बरं, तू कितवीला आहेस आणि तू कोणती भाषा शिकलीस?
7: मी आता फर्स्ट इयरला आहे मॅम आणि मी जर्मन भाषा शिकली।
1: बरं, फर्स्ट इयरला आहेस, कुठला विषय घेतलाय?
7: मी आता BCA चूज केलेला आहे।
1: बरं, आणि कुठली भाषा घेतलीस?
7: जर्मन।
1: जर्मन, त्यामध्ये किती लेवल पूर्ण झाल्या?
7: मॅम माझ्या 2 लेवल पूर्ण झाल्या।
1: बरं, आणि तुला जेव्हा समजलं फ्लोआ बद्दल त्यावेळेला तुला काय वाटलं होतं की इतक्या कमी पैशामध्ये खरंच आपल्याला शिकवतील का चांगलं, असं कधी काही शंका आली होती का?
7: हो, मला शंका आली होती की इतक्या कमी पैशांमध्ये आणि म्हणजे की चांगली भाषा शिकायला भेटते आणि आपला सर्टिफाय पण होतंय, आम्हाला सरांनी पण अप्रिशिएट केलं वगैरे, आम्हाला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये एक्झाम द्या, मग तेव्हा मी त्याचा फॉर्म भरला होता।
1: अच्छा, बरं, ज्यावेळेला फ्लोआ विषय तुला समजलं आणि तू ऍडमिशन पण घेतलं मग त्यावेळेला असं कधी झालं का की अरे ऑनलाईन पद्धतीने आपण शिकणार, मग आपल्याला काही अडचणी आल्या तर तिथल्या तिथे कोण शिकवणार, कोण समजून सांगणार? कारण इतर वेळेला कसं होतं, लेक्चर्स असतात कॉलेजमध्ये तर आपण तिथल्या तिथे डिफिकल्टीज सॉल्व्ह करू शकतो, पण हे ऑनलाईन असल्यामुळे तुला जे काही अडचणी होत्या त्या तू कशा पद्धतीने सॉल्व्ह करून घेतल्यास?
7: मॅमनी सरांना विचारलं होतं की मग मी कुठून सेशन करायचे, मग त्यांनी मला वेबसाईट सांगितली होती, मग तिथे मी ऑनलाईन व्हिडिओज पाहिले होते आणि त्याच्यामध्ये मग मी स्टडी केला होता.
1: बर, आणि ते शिकत असताना काय नेमकं वाटत होतं, कधी काही टफ गेलं का, किंवा भाषा तुला इंग्रजीतून शिकावी लागली की इंग्लिश ऐवजी मराठीतून पण शिकता आली?
7: मॅम मी जर्मन भाषा चूज केली होती, मॅम असे खूप डिफिकल्ट वर्ड आले होते पण मग तिथे मराठी आणि हिंदी दोघी ट्रान्सलेशन होते, मग समजायला सोपं गेलं.
1: अच्छा, नेमकं हे भाषा शिकण्यामागे काय तुझं प्रयोजन होतं, की एक लँग्वेज आहे काहीतरी थोडाफार वेगळा अभ्यासक्रम आहे तर शिकूया, असं काही होतं की काही स्पेसिफिक त्यामागे तुझं कारण होतं की एखादी आपण फॉरेन लँग्वेज शिकली तर त्यामागे तुझा काही पर्पज होता का?
7: तसा पर्पज तर नव्हता तेव्हा माझा 11th क्लासला, पण अशी इच्छा होती की जर्मन लँग्वेज शिकली तर ती मला पुढे कामात येऊ शकते.
1: काय पुढे प्रयोजन आहे, पुढच्या लेवल कम्प्लीट करायच्या आहेत किंवा अजून काही ठरवलं आहे, काय ठरवलंय नेमकं?
7: हो मॅम करायचंय.
1: बरं, आता तू जर्मन भाषा शिकली बरोबर?
7: हो.
1: मग ज्या वेळेला तुला शब्द माहिती झाले, वाक्यरचना तयार करता यायला लागल्या, मग त्यावेळेला कधी गंमत म्हणून जर्मन भाषेमध्ये बोलून बघायचा प्रयत्न केला?
7: हो केला होता मॅम, घरच्यांसोबत केला होता. आणि त्यांना मग ओळखायला लावायची मी की मी काय बोलते ओळखा असं.
1: बरं, जागृती तुला काही ऐकवायला आवडेल का आम्हाला फ्रेंच भाषेतलं?
6: फ्रेंच भाषेतलं तसं तर सोमवार मंगळवार जे आपल्या भाषेत शिकले होती ते जसं की सोमवारला ते लंदी म्हणतात, म्हणजे त्यांचे जे स्पेलिंग्स होते ते थोडे वेगळे होते आणि मराठी ट्रान्सलेशन वेगळं होतं.
1: बर,
6: तसंच त्यांनी मंगळवारला मारदी म्हटलं होतं, बुधवारला मेक्र, गुरुवारला जदी म्हणलं होतं आणि शुक्रवारला वद्रदी म्हणलं होतं आणि शनिवारला सामदी म्हणलं होतं आणि रविवारला दिमांश म्हणलं होतं. तर मी पाठ केलं होतं ना, एवढंच आठवण आहे.
1: बर बर, तुमच्या दोघींशी परत थोड्या वेळाने बोलते पण आधी सरांशी आपण गप्पा मारूया. सर खूप खूप स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये.
5: धन्यवाद मॅडम, माय प्लेजर.
1: आपण किती वर्षापासून ह्या ठिकाणी कार्यरत आहात शिक्षक म्हणून?
5: मला या शाळेत 10 वर्ष पूर्ण झाली मॅडम.
1: अच्छा, आणि कुठले विषय शिकवता आपण?
5: म्हणजे इंग्लिश स्पेशल आहे, मी इंग्रजी विषय आणि सुरुवातीला समाजशास्त्रही शिकवतो.
1: बरं, फ्लोआची ओळख कधी झाली तुमच्याशी?
5: माझ्या एका गुरुवर्यांनी माझ्या शाळेला रेकमेंड केलं आपले उदय सोनवणे सरांना की या शिकवण, आमच्या शाळेत स्ट्रेंथ विद्यार्थी संख्या खूप जास्त आहे आणि मोस्टली मिडल क्लास स्टुडंट असतात, तर असा आपला जो काही एक उपक्रम आहे स्तुत्य उपक्रम आहे की काही विद्यार्थ्यांना मोफत सुद्धा या भाषा शिकण्याचा चान्स असतो आणि काही जे पेड आहेत ते पण एकदम अल्प दरामध्ये आपल्याला ही भाषा शिकायचा चान्स मिळतो. तर होत करू आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचावं म्हणून माझ्या गुरुंनी उदय सोनवणे सरांना आमच्या शाळेला रेफर केलं आणि सोनवणे सरांनी आमच्याकडे अप्रोच केलं.
1: बर बर, मग ही संकल्पना ऐकूनच तुम्हाला कशी वाटली? कारण शाळा म्हटली की अनेक उपक्रम आले, अनेक प्रोजेक्ट केले जातात विद्यार्थ्यांसोबत, पण एखादी भाषा शिकवणं आणि ती पण ऑनलाईन पद्धतीने आणि इतक्या कमी दरामध्ये, हे सगळं जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली?
5: नाही मॅडम, मला खूप अत्यंत आनंद झाला की ही ऑपॉर्च्युनिटी देवाने आपल्याकडे स्वतः म्हणजे उदय सोनवणे सर माझ्याशी अप्रोच करतायत आणि एक चांगला एक आपण प्लॅटफॉर्म उद्भवून देतोय विद्यार्थ्यांसाठी. मला खूप आनंद झाला की सर तुम्ही शाळे आमच्याबद्दल विचार केला. त्यांनी काही विद्यार्थी सिलेक्टेड म्हणून MNGL कंपनीच्या स्पॉन्सरशिप अंडर त्यांनी काही विद्यार्थ्यांना फी सुद्धा वेव ऑफ केली आणि माझ्या तेवढा खूप आनंद होता की पुढे जाऊन आपल्या भारताचे राष्ट्रीय स्तरावर जर्मन आणि फ्रेंच दोन्ही देशांची संबंध पण चांगले आहेत आणि आपण जॉबच्या या क्षेत्रामध्ये म्हणजे मुलांना एम्प्लॉयमेंटसाठी या भाषा शिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण जर खालच्या पायापासून जर यांना भाषा शिकवायची सुरुवात दिली तर ते पुढे कॉलेजपर्यंत जाता ते चांगलंच ते वृद्धिंगत करून घेतील असं.
1: वा बरोबर, क्या बात आहे, किती छान. बर, या व्यतिरिक्त तुम्ही जसं म्हटलात की आपल्याकडे विद्यार्थी संख्या खूप आहे, तर मग फ्लोआसाठी किती विद्यार्थी एनरोल झाले आणि त्यांचा पुढचा प्रवास कसा सुरू झाला?
5: प्रथमत मागच्या म्हणजे 3 वर्षांआधी जेव्हा 2023 मध्ये सोनावणी सरांनी आम्ही हा प्रोग्राम सुरू केला त्यांच्या मदतीने आम्ही शाळेमध्ये, तर जवळपास 140 विद्यार्थी रजिस्टर झाले आणि आमची अजूनही विद्यार्थ्यांची तयारी होती की आम्हालाही या परीक्षेमध्ये या भाषा शिकायची आहे, परंतु काही त्यांच्या एक लिमिटेशनमुळे मी 140च विद्यार्थी रजिस्टर करू शकलो आणि पुढे कंटिन्यू राहिली आणि दरवर्षी नवीन विद्यार्थी सुद्धा आम्ही रजिस्टर करतोय.
1: अच्छा,
5: विद्यार्थ्यांकडून पण खूप चांगला प्रतिसाद मिळतोय
1: मॅडम. बर ठीक आहे, आता विद्यार्थ्यांना तर उत्सुकता असणारच आहे काय आहे कसं आहे, पण मग कधी अशी वेळ आली का की पालकांना सुद्धा समजून सांगावं की तुमचा विद्यार्थी हुशार आहे, थोडेसे आपण जर का फीचे पैसे भरून त्याला जर का एनरोल करू दिलं तर कदाचित त्याचं फ्युचर ब्राईट असेल, असं कधी पालकांना समजून सांगण्याची वेळ तुमच्यावर आली होती का?
5: ही वेळ म्हणून नाही आली की आम्ही पालकांचा खूप विश्वास जिंकलेला आहे, त्यांना ही शाश्वती आहे की ज्या शिक्षकांनी किंवा याच्या विषय शिक्षकांनी इंग्रजी शिक्षकांनी जर हिला या कोर्समध्ये एनरोल केलेला आहे तर नक्कीच हा फायदेशीरच असेल, म्हणून त्यांनी कोणत्याही गोष्टीला आजपर्यंत असं अडवणूक केली नाही की नाही आम्हाला हे करायचे नाहीये किंवा आम्हाला पालकांना कन्व्हिन्स करण्याची वेळच आलेली नाही, कारण त्यांनी एवढा विश्वास आमच्यावर ठेवलेला आहे.
1: क्या बात आहे, खूप छान वाटलं हे ऐकून की पालक सुद्धा तेवढेच शिक्षकांवर आणि शाळेवरती विश्वास ठेवून आहेत आणि अर्थातच हे सगळं क्रेडिट तुमचं आहे की तुम्ही स्वतः सुद्धा 10 वर्षापासून ह्या ठिकाणी कार्यरत आहात, त्यामुळे एक अख्खी बॅच आपल्या हाताखालून ज्या वेळेला जाते आणि त्या विद्यार्थ्यांना जेव्हा एखादं काहीतरी पुरस्कार मिळतो, बक्षीस मिळतं, तेव्हा तो आनंद काहीतरी वेगळा असतो.
5: हो मॅडम, नुकताच आम्ही आता हे रिद्धी आणि ही जागृती हे दोन्ही टॉपर्स विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या लेवलमध्ये त्यांनी डिस्ट्रिक्ट आणि नॅशनल लेवलवर टॉप केलेलं आहे, त्यांना फ्लोराकडून मिळालेले जे मेडल्स होते ते आम्ही एका भव्य मोठ्या कार्यक्रमामध्ये पालकांसमोर आम्ही हे सर्व अनाऊन्स करू आणि त्यांना मेडल प्रदान केलं, मान्यवरांच्या हस्ते प्रदान केलं, तर तो एक मोठा आनंदाचा क्षण होता विद्यार्थ्यांसाठी पण आणि त्या माध्यमाने सर्व विद्यार्थ्यांना ओळख झाली की असं काहीतरी सुरू आहे.
1: क्या बात आहे, आणि याच्यातून इतर विद्यार्थ्यांना तर प्रेरणा मिळतेच पण ज्यांना पुरस्कार मिळालेला असतो त्यांना याच्यातून अजूनच मोटिवेशन मिळतं की यापेक्षा अजून काहीतरी चांगलं आपण करावं, आणि जे शिक्षक आहे तर त्यांचा आनंद तर काही वेगळाच असतो, म्हणजे आपल्या पोटच्या पोराला एखादा पुरस्कार मिळतोय असा आनंद त्या शिक्षकांना होत असतो, त्यामुळे मी अगदीच तुमची भावना समजू शकते. मला तुम्हाला विचारायचं,
5: जेव्हा आमच्या विद्यार्थ्यांना काही अचीवमेंट बद्दल त्यांची स्तुती केली जाते, इवन छोटासा एक पेन सुद्धा त्यांना जर एक पारितोषिक म्हणून मिळत असतं तर त्या पेनची व्हॅल्यू नसतं, परंतु तो एक पारितोषिक म्हणून आपल्याला मिळत आहे, तर त्या विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांना जास्त आनंद होतो की आपण जो काही ज्या घोड्यावर आपण रेस लावली होती तो घोडा जिंकलेला आहे.
1: नक्कीच. बरं, आता तुम्ही जर म्हटलात की आतापर्यंत 140 आसपास विद्यार्थी एनरोल होऊ शकले, मग ही भाषा शिकत असताना शिकवत असताना तुम्हाला कधी असं वाटलं का की आपण सुद्धा या कोर्सला ऍडमिशन घ्यावं आणि आपण सुद्धा एखादी भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा?
5: हो मॅडम, माझी पण इच्छा खूप आहे आणि मी ते करणारच आहे आणि सोबतच आजूबाजूच्या वर्गातल्या शिक्षकांनी पाहिलं मी ऑनलाईन क्लासेस जेव्हा यांना गायडन्स करायचो तर त्यांनाही काहीतरी नवल वाटायची आणि त्यांनीही सांगितलं की सर आम्ही पण हा कोर्स करूया, तर बहुतांश शिक्षकांची इच्छा पण आहे. थोडासा या आमच्या मी 10वी आणि 12वीचे आम्ही वर्ग शिक्षक असल्यामुळे थोडासा आमच्यावर वर्कलोड जास्त होता, म्हणून मी आतापर्यंत तो कोर्स रेग्युलर जॉईन करू शकलो नाही, परंतु त्याचे स्टडी मटेरियल जे काही सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे ते आम्ही वेळोवेळी ओपन करत असतो आणि थोडासा चर्चा आम्ही करत असतो.
1: बरं, एवढ्या वर्षाच्या कार्यकाळात असेल किंवा फ्लोआ सुरू झाल्यापासून असेल तर तेव्हा काही घडलेली घटना किंवा एखादा लक्षात राहिलेला प्रसंग असा काही या ठिकाणी सांगावा असा वाटतो का?
5: असं खूप काही विशेष नाही, परंतु जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा मी हे आमच्या कार्यालयामध्ये इंट्रोड्यूस केलं की असं असं एक शिकण्याचा आपल्याला चान्स आहे, तर थोडासा आमच्या अधिकारी वर्ग जो आहे, जे ऑफिस बिअरर्स आहे शाळेचे, त्यांनी खूप काही प्रतिसाद काही खूप चांगला पॉझिटिव्ह दिलेला नव्हता, पण मी थोडासा हट्ट धरून आणि मी करतो हे सर्व माझ्यावर सोडा असं करून मी तो सुरू केला. परंतु नंतर जेव्हा त्यांना रिझल्ट यायला लागले, मुलांना सर्टिफिकेट्स आणि मुलं रँकिंग आणायला लागले, मुलांना मेडल्स यायला लागले, तेव्हा मग त्यांनी नक्कीच मुलांना आणि मलाही अप्रिशिएट केलं.
1: खूपच छान. बरं, काय वाटतं तुम्हाला अशा पद्धतीचा कोर्स सुरू झाल्यामुळे मुलांचं फ्युचर किती ब्राईट आहे, किंवा ज्या काही इतर ज्या शाळा आहेत इंग्लिश मीडियम असतील किंवा इतर काही प्रायव्हेट स्कूल असतील तर या ठिकाणी तर हे सगळं मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल आहेच, पण आपल्यासारख्या ज्या शाळा आहेत तर अशा विद्यार्थ्यांचा काय नेमका फायदा ह्या कोर्सेसमुळे होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
5: खूपच फायदा आहे मॅडम. मी आणि सोनवणे सरांनी आमच्या बोलणं यावर विषय झाला होता की असं तर आम्ही बघायला गेलो त्यांच्याकडे खूप क्रीम शाळा पण आहे की जी सीबीएसई आहे, स्टेट बोर्ड आहे, इंग्लिश मीडियम मध्ये फॅमिली पण वेल साऊंड असते, इकॉनॉमिकली साऊंड बॅकग्राऊंड असतो आणि स्टुडंट्स पण क्रीमी असतात. परंतु आमचा असा प्रयत्न आहे की गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं. जे सक्षम आहेत, ते आर्थिकदृष्ट्या बळकट आहेत, ते तरी दोन पैसे खर्च करून सर्व काही गोष्टी करू शकतात, परंतु मध्यमवर्गीयच्या मुलाला या सर्व ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होत नाही, त्याच्या बेसिक गरजा पूर्ण होत नाही, तर तो अतिरिक्त विचार करतच नाही. आणि म्हणून अशा शाळा आम्ही निवडण्याचा प्रयत्न केला की ज्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांचे आहेत. म्हणून त्यांनी इंग्लिश मीडियम किंवा सीबीएसई किंवा इतर पॅटर्नच्या शाळा न कॉन्सन्ट्रेट करता स्टेट बोर्ड आणि मराठी माध्यम इव्हन उर्दू माध्यमाच्या शाळा सुद्धा त्यांनी निवडलेल्या आहेत.
1: वा, तर सर एकंदरीतच आत्ताच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत फॉरेन लँग्वेज शिकल्यानंतर असं तुम्हाला वाटतं?
5: खूप खूप अपॉर्च्युनिटीज आहेत मॅडम. आणि लँग्वेज म्हटली तर ती पहिली पायरी आहे. कोणत्याही देशाला जायचं म्हटलं तर आधी आपल्याला त्या देशाच्या भाषेबद्दल प्रश्न निर्माण होतो. जर आमच्या विद्यार्थ्यांनी जर्मन आणि फ्रेंच भाषा बेसिकली जर थोडं तोडकी मोडकी जरी शिकून घेतली तर ते कॉन्फिडेंटली तिथून पाय ठेवतील ते की नाही मला जर्मन येते आणि मी जर्मनीला जॉब करायला जाऊ शकतो. तर हा कॉन्फिडन्स निर्माण होईल या आशेने आम्ही हा उपक्रम सुरू ठेवतोय की जेणेकरून हायर स्टडीज नंतर किंवा एम्प्लॉयमेंट जर नसली तर अब्रॉड ते जॉब करण्यासाठी जरी गेले तरी ते विचार करतील, बियॉन्ड द बाउंड्रीज ते विचार करतील अशी आमची अपेक्षा आहे.
1: वा, नक्कीच. पुन्हा एकदा मी जागृतीकडे येते. तर जागृती, तू फ्रेंच लेवल 1 ची डिस्ट्रिक्ट रँक होल्डर आहेस. त्यावेळेला हा रिझल्ट डिक्लेअर झाला होता, तर त्यावेळेला तुला नेमकं काय वाटलं होतं?
6: मला वाटलं नव्हतं की माझा नंबर येईल असं, पण जेव्हा नंबर आला तेव्हा वेगळं वाटलं, आनंद पण झाला आणि असं वाटलं की फ्रेंच लँग्वेज घेतली ना आता अजून पुढे जायचं.
1: बरं, जाता जाता सगळ्या तुझ्या ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींना काही तुला सल्ला द्यावासा वाटतो का की अशा पद्धतीच्या भाषा शिकल्यामुळे किंवा काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज केल्यामुळे असे कोर्सेस केल्यामुळे काय नेमका भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो?
6: हो, मी तसं तर जेव्हा मला मेडल भेटलं तेव्हा मी सांगितलं होतं मुलींना, मग त्यांनी मला विचारलं पण होतं की लँग्वेज फ्रेंच लँग्वेजचं भेटलं का, मग त्यांना पण वाटलं की आम्ही पण घेणार असं, त्यांना पण उत्साह वाटला होता की आम्ही पण फ्रेंच लँग्वेज घेणार बोलणार असं.
1: रिद्धी, तू सुद्धा जर्मन लेवल 2 ची डिस्ट्रिक्ट रँक होल्डर आहेस, मग तुला नेमका काय वाटलं होतं, कसा आनंद झाला होता की तू चांगल्या मार्कांनी पास झाली हे कळल्यावर?
7: मी जेव्हा लेवल 1 दिली मॅम तेव्हाही मला चांगले मार्क्स होते, पण मी जेव्हा लेवल 2 दिली मग माझा डिस्ट्रिक्ट रँक आला, मग मी खूप हॅपी झाली होती. माझ्या घरच्यांना पण सांगितलं, त्यांनी पण मला सांगितलं की तू पुढची लेवल पण दे असं.
1: खूप छान, आज तुम्हा तिघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आतापर्यंत अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी मी गप्पा मारल्या, पण धुळ्याची शाळा आज पहिल्यांदा या ठिकाणी सहभागी झाली आणि त्यानिमित्ताने तुम्हा तिघांशी गप्पा मारता आल्या. आणि फ्लोआचं काम संपूर्ण महाराष्ट्रभरात ओव्हरऑल चालू आहे आणि नुसतं चालू नाहीये तर विद्यार्थी खूप चांगल्या मार्कांनी पास होत आहेत हे सुद्धा लक्षात आलं. तर तुम्हा तिघांचेही अतिशय मनपूर्वक आभार. आणि जागृती आणि रिद्धी, तुम्हा दोघींना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. मजहर सर, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा की तुम्ही असेच विद्यार्थी घडवत राहा, तुमच्याकडे असलेलं नॉलेज तुम्ही असंच भरभरून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना देत राहा. आपल्यामुळे विद्यार्थी तर घडतीलच पण शाळेचं देखील नाव मोठं होत राहो अशाच सदिच्छा देते. आणि आज तुम्ही तिघही या ठिकाणी सहभागी झालात आणि आम्हा सगळ्या श्रोत्यांची इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.
7: थँक्यू मॅम.
6: थँक्यू मॅम.
5: मॅडम धन्यवाद. आपणही आम्हाला आमचे विचार प्रकट करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आम्ही तिन्ही शाळेच्या वतीने आपलेही आभारी आहोत. थँक्यू सो मच.
1: येस, थँक्यू सो मच. तर मंडळी, पीबीएम म्युनिसिपल हायस्कूल अँड आर्ट्स सायन्स कॉलेज शिरपूर धुळे या ठिकाणाहून आज जागृती पाटील, रिद्धी देसले, मजहर अली, लियाकत अली सय्यद हे त्यांचे शिक्षक, असे तिघेही आज आपल्याशी गप्पा मारायला इथे उपस्थित झालेले होते. फ्लोआचं काम किती छान पद्धतीने सुरू आहे याविषयी आपण आज जाणून घेतलं. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. आशा ज्योती या चित्रपटामधलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अंजान ह्यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता.
2: संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आशा भोसले आणि मनहर उधास यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत, मेरा धर्म या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे हसन कमाल यांची, संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: कहाँ हो।
1: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, याद किया दिल ने कहाँ हो तुम या कार्यक्रमात आज आपण थोडासा अलीकडचा किस्सा घेऊयात। म्हणजे बऱ्याचदा माझे किस्से हे थोडेसे 60-70 दशकातले असतात, त्यामानानं हा थोडासा अलीकडचा किस्सा घेऊत। हा किस्सा मनोज वाजपेयी या अभिनेत्याच्या बाबतचा आहे। एका सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान त्याच्यावर एक प्राण्यांनी कसा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्याची सही सलामत सुटका कशी झाली, हा एक जबरदस्त किस्सा आहे। म्हणजे अक्षरशः अंगावर काटे आणणारा असा किस्सा आहे। हा मी तुमच्यासोबत शेअर करतो। मित्रांनो, सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान असे काही प्रसंग घडतात, त्यातून कधीकधी काही अघटित घडून कुणाच्या तरी जीवावर देखील बेतू शकतं, तर कधीकधी अक्षरशः मृत्यू तुम्हाला चाटून देखील जातो। असाच काहीसा थरारक अनुभव अभिनेता मनोज वाजपेयी यांना आला होता। हा किस्सा आहे राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या अक्स या 2001 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेसचा। या सिनेमात अमिताभ बच्चन, रवीना टंडन, मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका होत्या। या सिनेमाची गाणी गुलजार यांनी लिहिली होती आणि संगीत अन्नू मलिक यांचे होते। संगीत, अभिनय, दिग्दर्शन, चित्रीकरण या सर्वच बाबतीत सिनेमा अव्वल होता, पण एवढं सगळं असूनही सिनेमा फ्लॉप झाला। पण यातील उल्फ चेस चा प्रसंग

काही हिंस्त्र लांडग्याच्या मागावर असतो आणि त्यांचा तो पाठलाग करत असतो. शॉर्टमध्ये हे जंगली लांडगे पळत असतात आणि त्यांच्या पाठीमागे शस्त्र घेऊन मनोज वाजपेयी धावत असतो. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हा पहिला सिनेमा होता. या शॉर्टसाठी त्यांनी विशेष तयारी केली होती. मल्टिपल कॅमेऱ्यामधून हा शॉर्ट चित्रित केला जाणार होता. तसेच ड्रोनच्या साह्याने देखील याचे चित्रीकरण होणार होते. या शॉर्टमध्ये जसे चित्रित होणार होते त्याच्या अगदी विपरीत असा शॉट घेतला जाणार होता. म्हणजे मनोज वाजपेयी ज्या श्वापदांच्या मागे पळत असतो, वस्तुतः हे श्वापद त्याच्या ट्रेनरच्या मागे पळत असतात आणि ठराविक अंतर ठेवून त्याच्या मागून मनोज वाजपेयी पळत असतो. कॅमेऱ्यामध्ये ट्रेनर अर्थातच दिसत नसतो, त्यामुळे सिंक्रोनायझेशन केल्यानंतर त्या हिंस्त्र श्वापदांच्या मागे मनोज वाजपेयी पळताना दिसत असतो. सर्व काही सेट झालेले असते. शॉट सुरू होतो, खतरनाक पाठलाग सुरू होतो, त्या ट्रेनरच्या मागे ते हिंस्त्र लांडगे पळू लागतात. काही ठराविक अंतरानंतर मनोज वाजपेयी हातात शस्त्र घेऊन त्यांच्या मागे पळत असतो. शॉट बऱ्यापैकी होत आलेला असतानाच त्यातील एक हिंस्त्र लांडगा सहज पाठीमागे वळून बघतो तर त्याच्या नजरेच्या टप्प्यात शस्त्र घेऊन आपल्याला कुणी ते मारायला येते आहे हे त्याच्या लक्षात येतं. काही समजायच्या आतच तो लांडगा पलटी मारतो आणि उलट्या दिशेने मनोज वाजपेयीच्या दिशेने पळायला सुरुवात करतो. आता मनोज वाजपेयीच्या दिशेने जणू मृत्यूच धावत येत असतो. लांडग्याची ती चपळ चाल आणि मनोज वाजपेयीला गर्भगळीत करणारी होती. पण ज्यावेळेला माणसावर खरोखरच संकट येते त्यावेळेला त्याच्यात दुप्पट हिंमत एकवटली जाते. मनोज वाजपेयी देखील आपल्याला आलेले संकट परतवून लावण्यासाठी जोर जोरात मागे पळू लागतो. आपल्या व्हॅनिटी व्हॅन त्याला दिसत असते, त्या दिशेने त्याची धाव सुरू होते. मृत्यू आणि मनोज वाजपेयी यांच्यामध्ये काही क्षणांचे काही फुटांचे अंतर असते. अक्षरशः जीवाच्या आकांताने मनोज वाजपेयी व्हॅनिटी व्हॅनच्या दिशेने धावू लागतो. तो ट्रेनर देखील आता लांडग्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू लागतो. सर्व शूटिंग आता बोंबलले जाते. आता सर्वांना काळजी असते ती मनोज वाजपेयीच्या जीवाची. कसं तरी करून मनोज व्हॅनिटी व्हॅनपाशी येतो आणि व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडून धाडकन दार लावून लॉक करून तो आत अक्षरशः कोसळतो. प्रचंड टेन्शन आणि थकव्याने त्याला आता चक्कर आलेली असते, पण प्राण मात्र वाचलेला असतो. तो ट्रेनर त्या हिंस्त्र श्वापदाला आटोक्यात आणतो आणि त्याला आपल्यासोबत घेऊन जातो. मित्रांनो, सिनेमामध्ये आपण हा जेव्हा शॉट पाहतो त्यावेळेला या शॉटच्या वेळेस झालेली भयानक घटना आपल्याला माहिती नसते. आज देखील हा सिनेमा तुम्ही ज्या वेळेला पहा त्यावेळेला हा शॉट पाहताना काय मनोज वाजपेयीवर प्रसंग बेतला होता, अगदी जीवाचा प्रसंग म्हणते, त्यात त्याचा मृत्यू होऊ शकत होता. पण मनोज वाजपेयीचे दैवाची दोरी बळकट म्हणता येईल त्या पद्धतीनं तो वाचला. मित्रांनो, अक्स या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. मनोज वाजपेयी खलनायक होता. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये ही आठवण लिहून ठेवली होती. मनोज वाजपेयी यांचा हा पहिलाच महत्त्वाचा सिनेमा होता आणि त्यातून खऱ्या अर्थाने त्यांचा पुनर्जन्म झाला. कारण साक्षात मृत्यूच त्यांचा पाठलाग करत होता, पण हिमतीने मनोज वाजपेयीने त्याच्यावर मात केली. मित्रांनो, हा किस्सा म्हणजे तुम्हाला काही गुगलवर सर्च केलं तिथे पण पाहता येईल, पण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये पण दिलेला आहे. तिथं अगदी डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही वेळ काढून तो किस्सा वाचा. मनोज वाजपेयी हा खरोखरच ग्रेट ॲक्टर आहे आणि त्याच्याबाबतचा हा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद.

0: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय रमेश केंगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्राध्यापक सौ वैशाली पाटील धुळे यांच्या व्याख्यानाचा विषय आहे मन प्रसन्न तर जीवन प्रसन्न आणि त्यानंतर गौरी औरंगाबादकर प्रस्तुत कथक के रंग शिवाय श्री संदीप भडगावकर यांचं चित्र प्रदर्शन जरूर या आज संध्याकाळी म्हणजे शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक गझल विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ समन्वयक संजय गोरडे तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा रविवार कारंजा मुंबई नाका HPT कॉलेज रोड म्हसरूळ पाथर्डी फाटा हनुमंत नगर नाशिक रोड नाशिक पुणे रोड चांदशी खुटवड नगर इंदिरा नगर पंचवटी सातपूर तिडके कॉलनी शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर
1: आन दिलो सजना या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं

0: हेबर अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: ऐकवाद आता ऐकूया शब्बीर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत। इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत मैं तेरा दुश्मन या चित्रपटामधलं।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हेमंत सोननीस, माजी अध्यक्ष आहे मी नाशिक। तुमचे स्वतःचे प्रयत्न, कुटुंबियांची

0: मित्र परिवाराची मदत, मानसोपचार तज्ज्ञांचं समुपदेशन, औषधं यांच्या मदतीने तुम्ही तंबाखू सिगरेट सारख्या गंभीर व्यसनावर निश्चितपणे मात करू शकतात, असे मी आपणास या 31 मे वर्ल्ड नो टोबॅको डेच्या निमित्ताने निश्चितपणे सांगू शकतो. अवघड वाटत असेल पण अशक्य नक्कीच नाही. यू कॅन डू इट.
1: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरं आपले स्वागत करतो. श्रोतेहो, आपणास माहिती आहे की आयपीएलचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि शेवटच्या टप्प्यात आयपीएल रंगतदार होत आहे. यात नाशिकचा साहिल पारख, त्यानंतर घोष असे खेळाडू तर खेळतातच आयपीएल, परंतु त्यामध्ये आणखी एक नाशिकचा सहभाग आहे, तो म्हणजे नाशिकच्या समीक्षा मंडळांचा. नाशिकच्या समीक्षा मंडळांनी राजस्थान रॉयल्सच्या जी जर्सी आहे गुजरात संघाविरुद्ध खेळली गेली होती, त्या संघाविरुद्धच्या सामन्यासाठी त्यांनी आपल्या डिझाईनची एक जर्सी केली होती आणि ती चॉईस झाली होती. त्याचबद्दल आज आपण समीक्षा मंडळांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी त्याबद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार नाशिककर.
0: मॅडम, आपण जी राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी जी जर्सी आपण तयार केली होती त्याविषयी आपल्याला आयडिया कशी तयार झाली त्याविषयी थोडं आम्हाला सांगा ना.
1: तर मी बेसिकली राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडियावर पाहिलं होतं की त्यांनी हे हुनरमंच नावाचं कॉम्पिटिशन स्टार्ट केलंय आणि त्यात मग मला दोन कॅटेगरीज होते, एक होती डिझायनिंगची आणि एक होती अँकरची. तर मला वाटलं की माझं इंटरेस्ट डिझायनिंग मध्ये, तर मी डेफिनेटली पार्ट घ्यायला पाहिजे. तर मी मग माझं डिझाईन वगैरे रेडी केलं. त्यांनी मला एक डॉक्युमेंट पाठवलं होतं ज्याच्यात सगळं इनिशिएटिव्ह होते त्यांचे, की त्यांना रिप्रेझेंट काय करायचंय त्या जर्सी, त्यांना काय मेसेज पोचवायचंय. तर मी ते सगळं वाचलं आणि मग त्या हिशोबाने माझे डिझाईन बनवले आणि मग मी त्यांना एक लिंकनी ते सेंड केलं होतं आणि मग त्यांनी पुढे ते पास केलं.
0: मॅडम, आपण ज्यावेळेस जो फॉर्म फिल केला त्यावेळेस किती कॉन्टेस्ट होते आणि एकूण किती कॉन्टेस्ट होते की जे आपण त्यांना मागे टाकून आपण पुढे आलात?
1: सो जेव्हा मी रजिस्टर केलं होतं तर तेव्हा 8,500 लोकांनी रजिस्टर केलं होतं त्या कॉम्पिटिशन मध्ये आणि मग त्यानंतर त्यांनी टॉप 30 कंटेस्टंट्सला त्यांनी सिलेक्ट केलं होतं राजस्थान रॉयल्सनी आणि मग त्या टॉप 30 मधून वोटिंग राऊंड झाला होता ज्याच्यात वोटिंगच्या हिशोबाने टॉप 10 लोक सिलेक्ट होणार होते आणि मग ते टॉप 10 लोकांचं एक ज्युरी बसवली होती राजस्थान रॉयल्सनी. ते ज्युरी डिसाईड करणार होते की कोणाची जर्सी सिलेक्ट होणार आहे आणि मग त्या 10 लोकांमधून एक जर्सी सिलेक्ट होणार होती.
0: ज्यावेळेस आपली जर्सी, आपली डिझाईन केली, आपली जर्सी निवड झाली त्यावेळेस आपल्या मनाची स्थिती काय होती?
1: मी बिलकुल रेडी नव्हती की असं मला कॉल वगैरे येणार आहे, कारण खूप दिवस झाले होते. ही जर्सी मी नोव्हेंबर मध्ये बनवली होती आणि मला वाटतं मला एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये त्यांचं कॉल आलं होतं. तर खूप मोठा टाइम पिरियड होता ते वेटिंगचा, पण जेव्हा त्यांचं कॉल आलं आणि मला थोडं टाइम लागलं की प्रोसेस करायला की ऍक्च्युली माझी जर्सी सिलेक्ट झालीये. मग जेव्हा त्यांचं पुढे कम्युनिकेशन झालं की किती लोकांसोबत मी येऊ शकते, काय काय आहे तिथे, जसं शूट होतं, इव्हेंट होतं जर्सी रिव्हिलचं, जसं जसं त्यांचं इन्फॉर्मेशन येत होतं तसं तसं मग ते थोडं बिलीफ व्हायला लागलं होतं की आपली जर्सी सिलेक्ट झाली आहे त्या प्लॅटफॉर्मवर.
0: मग आपण त्या संघाशी जाऊन मिळाला होतात की त्यांचे जे व्यवस्थापक वगैरे त्यांच्याशी जाऊन भेट वगैरे झाली असं काही झालं आपलं?
1: सो फर्स्ट डे जेव्हा आम्ही पोहोचलो तर तिथे पूर्णिमा युनिव्हर्सिटी नावाची एक युनिव्हर्सिटी आहे जयपूरमध्ये, तर तिथे हा जर्सी रिव्हिलचा इव्हेंट होता. तर त्या दिवशी मला कुमार संगकारा सर, जे त्यांचे हेड कोच आहे, परत रवी बिश्नोई, तुषार देशपांडे जे आपले महाराष्ट्राचे प्लेयर आहे, येस, नांद्रे बर्गर होते, दसून शनका होते, श्रीलंकाचे कॅप्टन आहे ते, तर असे 5-6 प्लेयर्स ला मी म्हणजे भेटू शकली आणि त्यांच्या सोबत जर्सी रिव्हील झाली ती माझी. आणि मग त्याच्या पुढच्या दिवशी मला रवींद्र जडेजा सोबत शूटचा चान्स भेटला आणि मग त्या दिवशी मी अजून एक दोन क्रिकेटर सोबत भेटली, परत संघकारा सर सोबत भेटली होती, संदीप शर्मा भेटले होते मला. तर ते खूप म्हणजे अनरियल फिलिंग होती की जे प्लेयर्सला आम्ही टीव्ही मध्ये पाहतोय त्यांना रिअल लाईफ मध्ये असं बघायला भेटलं.
0: मॅडम, आपण कधी असं स्वप्न पाहिलं होतं का मी इथपर्यंत पोहोचू शकते?
1: ऑनेस्टली बोलू तर क्रिकेट खूप आवडतो मला. मी लहानपणीपासून क्रिकेट फॉलो करते आणि स्वतः पण थोडंफार खेळते. तर मग ऑफकोर्स प्लेयर्स वगैरे माहिती होते की असे असे आहे, पण डिझायनिंगच्या थ्रू ह्या पाथ मध्ये यु नो ग्रो करायला भेटेल हे माहिती नव्हतं मला. मी हे काय विचार नाही केलं होतं की मला प्लेयर्सला भेटायला भेटेल, म्हणजे असं काही की विनिंग प्राईजचं काही विचार नव्हतं माझं. मी फक्त मला आवड आहे गेमची आणि म्हणून मी ती जर्सी डिझाईन केली होती आणि मग ते असं पुढे म्हणजे मला अपॉर्च्युनिटी भेटली तीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.
0: मॅडम आपण असा प्रकारचा छंद कधीपासून जोपासताय आणि त्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळतं कोणाकडून?
1: हो म्हणजे माझी फॅमिली वगैरे मला खूप सपोर्ट करते ह्या गोष्टींनी. मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करणं शिकणं खूप आवडतं. जसं डिझायनिंग झालं, मी ऍक्च्युली कम्प्युटर इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे पण तरी म्हणजे मला जे इंटरेस्ट आहे ती मी शिकायचा प्रयत्न करते आणि असं कॉम्पिटिशन्स मध्ये पार्ट घेत राहते कारण एक्सपोजर तेवढाच भेटतो मग पुढे जाऊन. तर माझं फॅमिलीचं खूप सपोर्ट आहे आणि म्हणजे आता पण ते सगळे एवढे खुश होते की यु नो एवढ्या मोठ्या स्टेजवर हे अचीवमेंट भेटलंय मला.
0: आपण ज्यावेळेस राईस अँड्रॉइड टीमशी जाऊन मिळाला तेव्हा पहिल्यांदा आपली भेट कोणाशी झाली होती?
1: माझी प्लेयर्सचं बोलू तर कुमार संगकारा सर आणि नांद्रे बर्गर सोबत पहिला कॉन्व्हर्सेशन होता कारण ते स्टेजवर मी भेटली त्यांना आणि माझ्या बाजूला ते उभे होते. तर ते बोलले मला की यु नो जर्सी खूप चांगली बनवली आहे अँड कॉंग्रॅच्युलेशन बोलले होते. आणि ओव्हरऑल मी मॅनेजमेंटचं बोलू तर माझ्यासोबत दोन तीन जे तिथले स्टाफ म्हणजे जे राजस्थान रॉयल्सच्या बॅकएंड मध्ये काम करतात ते लोक भेटले आणि इंटरॅक्ट करायला भेटलं त्यांच्यासोबत आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता ऑनेस्टली. ते
0: आपल्या समोर कोण होतं तिकडे गेलं त्यावेळेस?
1: माझ्यासोबत माझा भाऊ, माझे पप्पा आणि माझे काका आम्ही असं गेलो होतो चार लोक. आणि कारण त्यांना तिघांना पण क्रिकेटची खूप आवड आहे तर त्यांच्यासाठी पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आयपीएलची मॅच पण बघायला भेटली आम्हाला ती राजस्थान आणि गुजरातची आणि त्याच्या आधी मग शूटच्या दिवशी पण आणि इव्हेंटच्या दिवशी पण त्यांना पण यु नो त्यांचा पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होतं असं काही माझ्यासोबत. आणि राजस्थान रॉयल्स मोठी फ्रँचाईज आहे तर ते लेवल ऑफ एक्सपिरियन्स पण तसा होता.
0: आपण ज्यावेळेस आपण मॅच पाहिली त्यावेळेस आपल्याला आनंद कसा झाला की जी गुजरात विरुद्ध जी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात मॅच होती त्या मॅच मध्ये आपली जर्सीची डिझाईन वापरली जाते त्याबद्दलचा आपला आनंद कसा होता?
1: ऑफकोर्स म्हणजे असं अनरियल वाटत होत ते. मी जेव्हा ते स्क्रीनवर डिझाईन केलं होतं मला असं कधी म्हणजे विचार नाही आलं की यु नो प्लेयर्स हे जर्सी घालून स्टेडियम मध्ये खेळणारे. पण जेव्हा मी त्यांना सगळ्यांना पाहिलं ती जर्सी घालून खेळणारे आणि इवन जे सपोर्टर्स वगैरे होते त्यांना त्यांच्यात पण खूप लोकांनी ती जर्सी घातली होती तर ते खूप असं अनरियल मोमेंट असतं की तुम्ही जे डिझाईन केलेलं असतं आणि ते समोरची व्यक्ती घालता आणि म्हणजे ऍज अ डिझायनर ते सॅटिस्फॅक्शन असतं की तुमचं काम लोकांना आवडलंय. आणि ऑफकोर्स ते मॅच पण चांगल्या कॉजसाठी खेळत होते. प्रत्येक सिक्सवर त्यांनी सहा घरांना सोलार पॅनलचं प्रोव्हाइड करणार होते ते. तर त्या मॅचमध्ये पण मला वाटतं अराउंड 26 लागले होते टोटल. तर अराउंड 120 घरांना सोलार पॅनल्सची हेल्प झाली तर मला ते पण खूप म्हणजे असं चांगलं वाटतंय की एक चांगल्या कॉस्टसाठी आपण गेलो होतो तिथे आणि मी पण काही कॉन्ट्रीब्युट करू शकले त्या ओव्हरऑल इनिशिएटिव्ह मध्ये.
0: आपण यापूर्वी कधी असं डिझाईन केलेलं होतं का किंवा आपण डिझाईनचा कोर्स वगैरे केलेला होता कसं होतं आपलं?
1: नाही मी युट्यूबवर शिकते डिझायनिंग ओव्हरऑल म्हणजे मला आवड आहे तर मी शिकत राहते आणि मी माझं वर्क बनवते तर मी लिंक्डइन वगैरे पोस्ट करून देते म्हणजे पोस्टर्स. बट ही फर्स्ट टाइम होतं की मला जर्सी डिझाईनचा चान्स भेटला. मला काही आयडिया नव्हती पण जेव्हा मी बसली डिझायनिंगला तर ते हळूहळू एक एक गोष्टी शिकत होती ऑनलाईन आणि मग तसंच माझ्या डिझाईनवर वर्क करत होती मी. तर एक्सपिरियन्स होता डिझायनिंग मध्ये पण खूप यु नो टाईप्स असतात पण हा फर्स्ट टाइम होता की मी एक जर्सी डिझाईन केली होती.
0: आता इथून पुढचं आपलं ध्येय काय राहणार आहे का याच संदर्भात जर आपण पुढे गेलो तर ध्येय काय राहणार आहे की मला याही पुढे अजून करता आलं किंवा पुन्हा एकदा असं जर चान्स आलं तर मी करेन असं काही आहे?
1: डेफिनेटली कुठेही अपॉर्च्युनिटी भेटो मला खूप आवडतं पार्टिसिपेट करणं. हे विचार नसतं की जिंकायचंच आहे का असंच आहे. पार्टिसिपेशन मध्ये मग तुम्हाला करायला भेटतं जे शिकायला भेटतं तेच खूप मोठी गोष्ट आहे. ह्याच्या आधी पण मी डिझायनिंग कॉम्पिटिशन्स मध्ये पार्ट घेतलाय पण नाही जिंकली आहे. पण ही फर्स्ट टाइम होती की मी कुठेतरी जिंकली आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी पण की मी एक गोष्ट कंटिन्यू करायला पाहिजे की नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज जे आहे ते ग्रॅप करायला पाहिजे. आणि फक्त ह्याच डोमेन मध्ये नाही, डिझायनिंगच्या मी एक कम्प्युटर इंजिनियर पण आहे, म्हणजे इंजिनिअरिंग पण परस्यू करत आहे, तर त्या डोमेन मध्ये पण मी अजून शिकते नवीन नवीन गोष्ट. ओव्हरऑल तर अजून मी लर्निंग प्रोसेस मध्येच आहे, बघू पुढे कसं अपॉर्च्युनिटीज येतात.
0: आपली कुटुंबाची साथ मिळती त्याबद्दल थोडं सांगायला की कुटुंब खरंच पहिली गोष्ट, आपल्याला कधी पुढे जायचं असेल तर कोणीतरी साथ राहत असते आणि त्यात कुटुंब सर्वात महत्वाचं असतं, त्याविषयी काय सांगता येईल आपल्याला?
1: माझं कुटुंब खूप सपोर्टिव्ह आहे आणि म्हणजे मला असं काही हे नाही करावं लागतं की मला हेच करायचंय तेच करायचंय. आय एम गिव्हन द फ्रीडम की तुला जे ट्राय करायचंय कर आणि जे परस्यू करायचंय कर, असं नाही की इंजिनिअरिंगची डिग्री करत आहे तर त्याच डोमेन मध्ये आता कर, तर तसं काही नाहीये. आणि ऑफकोर्स सोबत मला म्हणजे माझे सोबत सगळे आले, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती की ते मला असं पाहू शकले स्टेजवर प्लेयर सोबत ज्यांना आपण टीव्ही मध्ये पाहतो, तर त्यांच्यासाठी पण ते खूप असं प्राऊड मोमेंट होता. त्यांनी परत आम्ही जेव्हा परत आलो तेव्हाही सेलिब्रेशन केलं होतं, तर म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे त्यांच्या सपोर्टच्या विदाउट देअर सपोर्ट हे नाही पॉसिबल असलं होतं.
0: आपण कधी स्टेडियमवर जाऊन मॅच पाहिली वगैरे?
1: हो, मी वुमन्स वर्ल्ड कप ची फायनल पाहिली होती डीवाय पाटील स्टेडियम मध्ये, कारण ते इंडियामध्ये होतं वर्ल्ड कप आणि एक हिस्टॉरिक फायनल होती, कारण अजूनपर्यंत वुमन्स टीम वर्ल्ड कप ने जिंकली होती, तर मी ते फायनल पाहायला गेली होती आणि इट वॉज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. जेव्हा आपण साऊथ आफ्रिका सोबत जिंकलो होतो आणि मग त्याच्यानंतर तर सर मी आताच राजस्थान आणि गुजरातच्या मॅचला गेली होती आयपीएलच्या.
0: नक्कीच मॅडम, तुमचा हा प्रवास इथून पुढे असाच चालू राहो आणि आपलं क्रिकेट मधलं प्रेम, आणि जर आपण एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती आपण पुढे नेत असतो, हे आज आपल्या मुलाखतीतून स्पष्ट होत आहे. तुम्ही आज आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते, ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कमिटी, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तर आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. ऐतबार या चित्रपटामधलं गीत शब्दरचना हसन कमाल यांची आहे आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनल
0: यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत संगीतकार बप्पी लहरे यांच्या आवाजात. हे गीत आहे एक बार कहो या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आवारा बाप या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. ही गीतरचना आहे MG हसमत यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत फासले या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत. शब्द आहेत शहरयार यांचे. या गीताला संगीत दिलं आहे शिवहरी यांनी.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत मेरे सजना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मेरा हक या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: देखने दो,
1: सब जान जाएगा।
0: अरे जानने दो,
1: कल कौवा देखता है।
0: देखने दो,
1: सब जान जाएगा।
0: अरे जानने दो,
1: कल कौवा देखता है।
0: देखने दो,
1: सब जान जाएगा।
0: अरे जानने दो,
1: कल कौवा देखता
2: है। नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर शैलेश बोंदर्डे, कॅन्सर तज्ज्ञ। 70% कॅन्सर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे होतात। एक सिगरेट काही मिनिटं चालते, परंतु नुकसान आयुष्यभराचे करते। आपण तंबाखूपासून जर दूर राहिलात तर कॅन्सरचे प्रमाण आपोआप 60-70% कमी होईल। 31 मे हा नो टोबॅको डे आहे, तर चला नाशिककर आपण रोज नो टोबॅको डे साजरा करूया।
3: एपिक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्याने इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया एक बार मुस्कुरा दो या चित्रपटामधलं गीत। हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं, SH बिहारे यांची गीतरचना, संगीतकार OP नय्यर।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे झील के उस पार या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM

0: सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत तैवान देशातील तैपेई या शहराला. मंडळी, तैवान देशात अनेक रूढी समजुती, राक्षस, देव यावर विश्वास ठेवणारे लोक राहतात हे तैपेईला आल्यावर मला लक्षात आले. मला अनेकदा वाटते कोणत्याही देशातील माणसांना आपल्याला अमुक अमुक तमुक तमुक असे लेबल लावता येत नाही. उदाहरणार्थ ए देशातील माणसे श्रद्धाळू किंवा अमुक एक बी देशातील माणसे नास्तिक असतात असे काही ठामपणे सांगता येणार नाही. पण चीन, जपान, तैवान, हाँगकाँग या देशात अनेक लोकांची गौतम बुद्धावरील श्रद्धा, त्यांच्या शिष्यांनी बांधलेल्या मंदिरातील काही पद्धती, रीतिरिवाज पाळणे, उदाहरणार्थ उदबत्ती लावणे, हात जोडून नमस्कार करणे, देवळात कमरेत वागून काही मागणं मागणे, कदाचित नवसही करत असतील, या गोष्टी मला स्वतःला पाहायला मिळाल्या आणि नाही म्हटलं तरी आश्चर्य वाटलेच. या सगळ्या विकसित देशात तंत्रज्ञानाने भरारी घेतली असतानाच अजूनही लोकांचा या गोष्टीवर विश्वास आहे. मनापासून प्रार्थना करणे, परमात्म्याकडे काही मागणे या गोष्टी भारतातही मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. तैवान देशात ताओइझम हा वेगळा पंथ किंवा धर्म आहे ज्याचे बुद्ध धर्माशी साम्य आहे. त्यामुळे जरी आपल्याला माहिती असले की बुद्ध धर्माची सुरुवात भारतातून झालेली आहे, इथे या लोकांनी ते स्पष्टपणे मानले आहे याचे आश्चर्य वाटते आणि आनंदही होतो. त्यामुळे बुद्ध धर्मातील शिकवण, मान्यता यामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप साम्य आढळते. मला तैवानमध्ये एक गोष्ट आढळली, ती म्हणजे बुद्ध धर्माची शिकवण पाळण्याचा लोकांचा प्रयत्न अगदी त्यांच्या वागण्यातूनही दिसून येतो. शांती, समता यावरील विश्वास केवळ मंदिरापुरता मर्यादित न राहता समाजात याचे अस्तित्व आहे असे वाटत राहते. इथल्या मंदिरातून, रस्त्यातून, मॉलमधून वावरताना समाजामध्ये अशी एक फिलिंग आली. सीयू मंदिरातील बांधकाम आणि पवित्र वातावरण आपली श्रद्धा, भावना, विश्वास जागवते हे या मंदिरात गेल्यावर मला सांगावेसे वाटते. या मंदिरात मी अनेक स्थानिक लोकांना 2 लाकडी अर्धगोलाकार पट्ट्या हातात घेऊन काहीतरी पुटपुटताना बघितले. कदाचित ते आपल्या मनातील इच्छाही बोलून दाखवत असावेत. बोलून झाले की ते त्या पट्ट्या खाली जमिनीवर टाकत होते. मी माझ्या गाईडला या कृतीचा अर्थ विचारला. माझे गाईड मेगन 35 तुडतुडीत स्मार्ट मुलगी होती. तिने मला सांगितले की या लाकडी पट्ट्या हातात घेऊन आपल्या इच्छा, प्रश्न बोलायचे आणि त्या पट्ट्या खाली टाकायच्या. जर त्या अर्धगोलाकार वस्तू विरुद्ध दिशेने पडल्या तर भविष्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुम्ही खूप सुखी राहाल. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी याचा प्रत्यय आजमावून बघायचे ठरवले. ते लाकडी अर्धचंद्र हातात घेतले आणि माझ्या कुटुंबाचे आणि समाजाचे भले चिंतले. युद्धाचे सावट अख्ख्या जगावर पडलेले असताना मी आणखी दुसरे काय मागणार होते बरे. न जाणे दोन्ही अर्धचंद्र दाखवतील ती दिशा सकारात्मक ठरेल ही आशा मनात जागवली. आणि अहो आश्चर्यम, खरोखरच त्या लाकडी अर्धचंद्रांनी मला सकारात्मक उत्तर दिले. कदाचित मनात आत कुठेतरी असते ते खरंच होते असं वाटलं. असो, सीयू मंदिर जिथे आपण आज आलो आहोत हे तैपाई शहरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहे आणि ते विशेषतः समुद्र देवता माझू हिला समर्पित आहे. ही देवता मच्छीमार आणि समुद्र प्रवाशांची रक्षक मानली जाते. मला आपल्या इथल्या कोळी समाजाची उगाचच आठवण आल्याशिवाय राहिली नाही. तैवान येथील मूळ लोक मासेमारी करत असत. त्यांचा इतिहास दाखवणारी अप्रतिम चित्र मला इथल्या म्युझियममध्ये पाहायला मिळाली. काही काळानंतर कसे हे लोक एकत्र येत गेले, त्यांची गावं बनली, राजवट आली, याचा इतिहास बघताना आपला वेळ कसा जातो हे कळतच नाही. असो, आता सीयू मंदिराबद्दल थोडं सांगते. सोंगशांग डिस्ट्रिक्टमध्ये प्रसिद्ध रोज स्ट्रीट नाईट मार्केट याच्याजवळ हे सीयू मंदिर वसलेले आहे. या मंदिराची स्थापना 1753 झाली, म्हणजे हे मंदिर जवळजवळ 200 वर्षाचं वयाचं आहे. हे मंदिर 600 मीटर उंच आहे. स्थानिक म्हणजे तैवानीज लोकांनी मिळून हे मंदिर बांधले. मुळात ताओइस्ट आणि बुद्धिस्ट अशा दोन विचारधारा मिळून 7 ते 8 वेळा या मंदिराचं नूतनीकरण केलं असून आजही ते उत्कृष्ट स्थितीत आहे हे वाहून बरं वाटतं. आता मंदिरातून आपण फिरून आलो की आपल्याला काय लक्षात राहते, तर अत्यंत सुंदर आणि बारकाईने कोरलेली ड्रॅगन शिल्प आणि छतावरील रंगीत सजावट. तिथे रंगीत आणि पारंपरिक चिनी वास्तुकलाही बघायला मिळते. एकूणच वातावरण धार्मिक आणि स्थानिक श्रद्धाळूंची सतत वर्दळ बघून एक वेगळीच भावना मनात निर्माण होते. आधी सांगितल्याप्रमाणे इथे लोक प्रार्थना करतात, अगरबत्ती लावतात आणि पूजाही करतात. प्रवास सुरक्षित होण्यासाठी इथे माजू देवीची प्रार्थना केली जाते. ही माजू देवी आपल्या कालिका देवीसारखी दिसते, म्हणजे रंगाने काळी आणि उंच तशाच प्रकारे दिसणारी अशी ही माजू देवी मला भासली. आता इथे आम्ही गेलो तेव्हा आमच्या सोयीने दुपारी गेलो होतो, परंतु संध्याकाळी भेट दिल्यास मंदिर अधिक सुंदर दिसे असं मला कळलं. कारण संध्या प्रकाशात इथे आतमध्ये सुंदर प्रकाश देवीच्या मुखावर पडलेला दिसतो. असो, आता इथे जवळच नाईट मार्केट सुद्धा आहे, तर संध्याकाळी गेलात तर तुम्हाला मंदिरातून सरळ नाईट मार्केटमध्ये शॉपिंग करता येतं आणि सुंदर चविष्ट खाण्याचाही आनंद घेता येतो. तर असं हे सीयू मंदिर, इथून आपण बाहेर येऊया आणि आजच्या भागात आपण थांबूया. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर समीर चंद्रात्रे, माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन. तंबाखू, सिगरेट, गुटखा व तत्सम प्रकारचे ड्रग्सचे सेवन करणे म्हणजे आपलं चांगलं आयुष्य कमी करणं आहे. श्वसनाचे आजार आणि कॅन्सर तर आहेच, पण डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका तंबाखूमुळे वाढतो. तर नाशिककर, तंबाखूला देऊ नकार, निरोगी जीवनाचा करू स्वीकार. धन्यवाद.
3: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।

0: संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी. चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास। यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा। संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे। तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या। शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।
1: आदमी बुलबुला है पानी का, और पानी की बहती सतह पर टूटता भी है, डूबता भी है, फिर उभरता है, फिर से बहता है। न समंदर निगल सका इसको, न तवारीख तोड़ पाई है।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

खुशखबर खुशखबर खुशखबर, आपल्या ओझर टाउनशिप मध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावरती सुरू होत आहे आनंद मेळा. दिनांक 28, 29, 30 आणि 31 मे 2026 रोजी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चारही दिवस फन फूड आणि एंटरटेनमेंट ने भरपूर. आनंद मेळा 2026 विविध आकर्षक आणि गृह उपयोगी स्टॉल्स, ज्यामध्ये असतील रुचकर आणि चवदार फूड स्टॉल, नानाविध प्रकारचे व्यावसायिक स्टॉल्स, नवनवीन आणि जागतिक ब्रँडच्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरचे रुबाबदार प्रदर्शन, उत्साही आणि खेळकर बच्चे कंपनीसाठी अनलिमिटेड फन आणि एन्जॉयमेंटसाठी भरपूर गेम्स, त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी चारही दिवस रंगारंग कार्यक्रम. गुरुवारी म्हणजे 28 तारखेला भव्य उद्घाटन सोहळा आणि नृत्य आणि गायनाची अनोखी मैफिल. 29 म्हणजे शुक्रवारी करावके गायनाचा नजराणा. शनिवारी 30 तारखेला एचएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित मेगा टॅलेंट शो. HAE WRCच्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. आणि रविवारी शेवटच्या दिवशी दिनांक 30 मे रोजी गायन आणि वादनाची अनोखी जुगलबंदी. चला तर मग वेळ कशाला दवडता, ताबडतोब गाठा स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मजा करायला या आनंद मेळा 2026 मध्ये. फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026. टायटल स्पॉन्सर नंदन कार्निवल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी अनघा तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रूपक तालावर आधारित हिंदी मराठी गीतमाला। आजच्या भागातील आपले गीत आहे आमने सामने या 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील। गाण्याचे बोल आहेत कभी रात दिन हम दूर है, दिन रात का अब साथ है, वो भी इत्तेफाक की बात थी, ये भी इत्तेफाक की बात है। गाण्याचे बोल लिहिले आहेत गीतकार आनंद बक्षी यांनी, संगीत दिग्दर्शन केले आहे कल्याणजी आनंदजी यांनी, गायक आहेत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर। रूपक तालामध्ये बांधले गेलेले हे गीत सुरू होते तालाच्या 6व्या मात्रेपासून। तबल्याच्या बोलाबरोबर गाताना हे गाणे अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल।

0: नमस्कार श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दाग या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हेमंत सोननीस, माजी अध्यक्ष IMA नाशिक. तुमचे स्वतःचे प्रयत्न, कुटुंबियांची, मित्रपरिवाराची मदत, मानसोपचार तज्ज्ञांचं समुपदेशन, औषधं यांच्या मदतीने तुम्ही तंबाखू सिगरेटसारख्या गंभीर व्यसनावर निश्चितपणे मात करू शकता, असे मी आपणास या 31 मे वर्ल्ड नो टोबॅको डेच्या निमित्ताने निश्चितपणे सांगू शकतो. अवघड वाटत असेल पण अशक्य नक्कीच नाही. You can do it.
3: Apex Wellness Hospital यांच्या सहकार्याने इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्या तरफे जनहितार्थ
4: कार्यक्रमात आता ऐकूया सपन जगमोहन यांचं संगीत असलेलं नक्षलालपुरी यांचं गीत चेतना या चित्रपटामधलं. ऐकूया मुकेश यांच्या आवाजात.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
4: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
3: हो, पण फार खर्च आला असेल ना?
4: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
3: काय सांगतो?
4: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
5: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हे गीत आहे अंदाज या चित्रपटामधलं. ऐकूया हसरत जयपुरी यांची गीतरचना मोहम्मद रफी यांच्या आवाजात, संगीतकार शंकर जयकिशन.

0: घट्टा स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा. तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

शबनम, प्यार से लोग मुझे कहते हैं शबो।

0: भाग हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।

0: आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार, मी डॉक्टर सुधीर संकलेचा, पॅथॉलॉजिस्ट आणि माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन. 31 मे रोजी नो टोबॅको डे, त्यानिमित्त स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी तंबाखूला कायमचा निरोप द्या. तंबाखू काही क्षणांचा आनंद देत असली तरी कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनाचे विकार यासारखे आयुष्यभराचे आजार देऊन जाते. निरोगी जीवनाची सुरुवात आजच करा. तंबाखूला नकार द्या, आरोग्याला होकार द्या.
0: एपिक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्याने इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, यावेळी गझल विश्वास अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय रमेश केंगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्राध्यापक सौ वैशाली पाटील धुळे यांच्या व्याख्यानाचा. विषय आहे मन प्रसन्न तर जीवन प्रसन्न. आणि त्यानंतर गौरी औरंगाबादकर प्रस्तुत कथक के रंग, शिवाय श्री संदीप भडगावकर यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या आज संध्याकाळी म्हणजेच शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8300016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: नमस्कार, मी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: नमस्कार, मी डॉक्टर विशाल पवार, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक. तोंडाचा कर्करोग भारतातील हजारो कुटुंबांचं दुःख आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे तंबाखू. या क्षणिक व्यसनासाठी व सुखासाठी आपलं मोलाचं आयुष्य धोक्यात घालू नका. वर्ल्ड नो टोबॅको डे निमित्ताने आजच आपण ठरवूया की तंबाखू आणि तत्सम पदार्थांना नकार देऊया. तंबाखू मुक्त जीवन, निरोगी जीवन.
4: एपेक्स वेलनेस हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक यांच्यातर्फे जनहितार्थ.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: लोकांना
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद
2: विश्वास नाशिककरांचा
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय रमेश केंगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्राध्यापक सौ वैशाली पाटील धुळे यांच्या व्याख्यानाचा. विषय आहे मन प्रसन्न तर जीवन प्रसन्न. आणि त्यानंतर गौरी औरंगाबादकर प्रस्तुत कथक के रंग, शिवाय श्री संदीप भडगावकर यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या आज संध्याकाळी म्हणजेच शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभम करोती आणि स्तोत्र. संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत सुंदर कथा. तर रात्री 9:15 गिरवाण विश्व हा कार्यक्रम. रात्री 10 आनंद घन या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. रात्री 12-4 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 4:15 आपण सुरुवात करणार आहोत भक्ती संगीतानं. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत. 6:30 दासबोधाचं निरूपण सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 59।
1: जय जय रघुवीर समर्थ, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी,

स्वतः दिशाहीन भटकंती करणाऱ्या मनाला आवर घालावा, रामाच्या चरणी या मनाला स्थिर करावे असे या श्लोकात समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत. माणसाचे मन अतिशय चंचल असते, एका ठिकाणी ते थांबतच नाही. बघा ना, आपण एका क्षणात घरातील बाबींचा विचार करत असतो, तत्क्षणी आपल्या मनात टीव्हीवरील क्रिकेट मॅचचा विचार यायला लागतो, पुढच्या क्षणी आपण अमेरिकेतला विचार करायला लागतो. अशा या मनाचा आणि विचारांचा वेग विलक्षण आहे. समर्थ मारुती स्तोत्रात हनुमंताच्या वेगाचं वर्णन मनाच्या वेगाशी करत असतात. मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. हनुमंताने वेगाने सूर्याच्या दिशेने प्रवास करत असताना मनाच्या वेगाला मागे टाकले आहे. हे मन स्थिर करण्याचा प्रयत्न करणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. मनामध्ये ज्या अनेकविध कल्पना येतात या कल्पनांच्या संख्येचं वर्णन करत असताना समर्थ म्हणतात, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. समर्थ कल्पकोटी असा शब्द प्रयोग करत आहेत. 100 लाख कल्प, ब्रह्मदेवाच्या घड्याचा एक दिवस म्हणजे एक कल्प, अशा कल्पकोटी कल्पना आपण करत असतो. आपल्या मनात जर अधिक गोष्टींविषयीच्या कल्पना वासना असतील तर त्या ठिकाणी परमेश्वर स्थिरावणार नाही. संत कबीर म्हणतात, प्रेमगली अति साकरी तोमे दोन समाय. जर विषयावर प्रेम असेल तर भगवंतावर असणार नाही, आणि भगवंतावर प्रेम असेल तर विषय चिंतन घडणार नाही. समर्थ म्हणतात, भगवंतावरील प्रेम वाढवावे, त्यासाठी नामस्मरण, पूजा, सत्संग, इंद्रिय दमन, मनसंयम अशा गोष्टी कराव्या. राम भेटावा राम भेटावा अशी नुसती कल्पना केल्याने राम भेटणार नाही. समर्थ इथे नव्हे रे नव्हे असे दोन वेळेला म्हणून थांबत नाही, तर पुढे जाऊन सर्वथाही असे म्हणतात. म्हणजेच कल्पनेच्या या साम्राज्यामध्ये नको रे रमू असे कळकळीने समर्थ सांगण्याचा प्रयत्न करतात. जो मनुष्य कल्पनेच्या साम्राज्यात रमतो आणि प्रत्यक्ष साधन करत नाही अशा मनुष्याला ईश्वर प्राप्ती कशी होणार? केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मनुष्याला जर परमार्थ साधावा, ईश्वराचा साक्षात्कार व्हावा असे वाटत असेल तर काल्पनिक कल्पनांचा त्याग करून प्रत्यक्ष आचरण केले पाहिजे. प्रयत्नालाच परमेश्वर समजून अंतःकरणामध्ये काहीतरी चांगला हेतू धरून साधनेची सुरुवात केली पाहिजे. श्रोतेहो, आपल्याला लौकिक विकास करावा, व्यावहारिक विकास करावा असं मनापासून वाटत असतं, त्याप्रमाणेच आपला पारमार्थिक विकास व्हावा असेही वाटले पाहिजे. त्यासाठी आपल्याला लहानपणापासून शिकवणही दिलेली असते. वडीलधाऱ्यांनी आपल्याला श्रद्धा ठेवायला शिकवलेली असते, परंतु ही श्रद्धा आपण मोठे झाल्यावर खरोखरीच टिकवतो का याच्याबद्दल आपण आत्मचिंतन केले पाहिजे. श्रोते हो, अशा प्रकारे परमेश्वराचे कळकळीने दृढनिष्ठेने सतत चिंतन करावे, कल्पनेच्या मागे धावणाऱ्या मनाला आवर घालावा, प्रभू रामांच्या चरणी स्थिर करावे, अशा प्रकारे आपण आपला पारमार्थिक विकासही करून घ्यावा असे समर्थांना अपेक्षित आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त स्नेहलताई धोपावकर यांनी केले होते. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: गुलशन, फूल, कलियां, बहार, वादियां, ये मौसम, खेत, हरियाली, पहाड़, बर्फ, ये कायनात, कुछ भी नहीं.
6: कुछ भी नहीं?
5: कुछ भी नहीं. गरन में वो नहीं.
6: वो है कौन?
7: कप्तान साहब, उस लड़की का कोई नाम तो होगा.
5: नाम?

खुशखबर खुशखबर खुशखबर, आपल्या ओझर टाउनशिप मध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावरती सुरू होत आहे आनंद मेळा. दिनांक 28, 29, 30 आणि 31 मे 2026 रोजी म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या चारही दिवस फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मिळा.

0: आणि नृत्य आणि गायनाची अनोखी मैफिल 29 म्हणजे शुक्रवारी करावके गायनाचा नजराणा, शनिवारी 30 तारखेला एचएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित मेगा टॅलेंट शो, HAE WRC च्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. आणि रविवारी शेवटच्या दिवशी दिनांक 30 मे रोजी गायन आणि वादनाची अनोखी जुगलबंदी. चला तर मग वेळ कशाला दवडता, ताबडतोब गाठा स्टेडियम कॉम्प्लेक्स आणि मजा करायला या आनंद मेळा 2026 मध्ये. फन फूड आणि एंटरटेनमेंटने भरपूर आनंद मेळा 2026. टायटल स्पॉन्सर नंदन कार्निवल.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक खुशखुशी गोष्ट. एक काम करशील, आज सकाळीच नेहा माहेरी गेली कारण बऱ्याच दिवसात ती आई बाबांना भेटली नव्हती. तिचं माहेर पुण्यनगरीतच, पण राज आणि तिच्या मध्यपुण्याच्या घरापासून 1.5 तासाच्या अंतरावर अवाढव्य पसरलेल्या पुण्याच्या उत्तरेकडील टोकाला. दुपारी नेहाचा फोन आला. राज, आत्ताच मला फोन आला की उद्या माझा फायनल इंटरव्ह्यू आहे. मागच्या आठवड्यात 2 राऊंड झाले होते. नेमकी मी आई बरोबर मूव्ही पाहायला आले, त्या मला घरी यायला उशीर होईल. कंपनी मोठी आहे आणि काम माझ्या आवडीचं आहे. राज, तू एक काम करशील का? आता नाही म्हणून चालणार होतं का? सांग ना, काय करायचं आहे? माझा CV प्रिंट करून आणशील? कलर प्रिंट कर, माझ्या लॅपटॉपमध्ये पर्सनल फोल्डरमध्ये आहे. राज, अजून एक काम सांगू? हो सांग. माझा निळा ड्रेस प्रेस करून ठेवशील? हो करतो. राज, अजून एक काम सांगू? सांग. माझे सँडल पॉलिश करून ठेवशील? हो करतो. अजून काही आठव नीट, काही विसरली असशील तर. खरंच की माझी स्कूटी धुवून ठेवशील? हो. आणि स्वतःची काळजी घे रे बाबा. खूप शोधल्यावर लॅपटॉप आणि त्यानंतर बऱ्याच वेळाने CV मिळाला. चौकात जाऊन राजने CV प्रिंट करून आणला. नेहाचा निळा ड्रेस शोधताना राज वैतागला. तो ड्रेस न मिळाल्याने नाही तर 4 ड्रेस मिळाल्याने. कोणता ड्रेस प्रेस करायचा हे जाणून घेण्यासाठी राजने नेहाला फोन केला, पण तिने फोन उचलला नाही. शेवटी उगा चिडचिड नको म्हणून राजने 4ही ड्रेस प्रेस केले. आता पुढचं काम म्हणजे सँडल पॉलिश करायचे. शू रॅक अस्ताव्यस्त ठेवलेल्या चपला, शूज आणि सँडल्सने गच्च भरला होता. चक्क 5 सँडल्स सापडले आणि राजने ते सर्व चकचकीत केले. निळे ड्रेस प्रेस केले पण मॅचिंग हातरुमाल प्रेस करायला तो विसरला. कपाटात 10 रुमाल मिळाले आणि राजने ते सर्वच प्रेस केले. स्कूटी धुण्यासाठी तो पार्किंगमध्ये गेला. स्कूटी व्यवस्थित धुवून पुसून तो 1/2 तासाने घरी परतला. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून तो बेडवर पडला आणि तेवढ्यात नेहाचा फोन आला. राज, तू न्यूज पाहतोस की नाही? नेहा, का काय झालं? अरे, उद्या आपल्या पुण्याला पाऊस धो धो धुणार आहे, मग मी स्कूटी कशी नेणार? तू असं कर, उद्या सुटी टाक आणि माझा ड्रायव्हर पण. आपली कार स्वच्छ नसेल तर स्वच्छ कर. मला बाई अस्वच्छ धूळ असलेल्या गाडीत बसायला मुळीच आवडत नाही. राज परत पार्किंगमध्ये गेला, गाडी स्वच्छ केली आणि घरी येऊन बेडवर पडला. तो पूर्णपणे थकला होता. रविवारची सुट्टी वाया गेली होती न आवडणारी आणि एक एक करत वाढणारी कामं करण्यात. रात्रीचे 8 वाजले तरी नेहा आली नव्हती. राजला काळजी वाटू लागली. तेवढ्यात नेहाचा फोन आला. इंटरव्ह्यू ऑनलाईन आहे असा फोन आला. आईबाबांबरोबर गप्पा रंगले आहेत, मी आता इथेच थांबते, सकाळी येईन. चालेल ना? का नाही, ये उद्या. पण तू घरीच थांब, माझी मैत्रीण रिनाकडे जाऊ नकोस, ती एकटीच असते, त्यामुळे उगाच शेजाऱ्यांना चिवचू करायला कारण देऊ नकोस. राज, एक काम करशील? बोल. थकलेला राज म्हणाला, माझी रूम स्वच्छ करशील? अगदी चकचकीत कर. व्हिडिओ कॉल आहे ना, छान इम्प्रेशन पडलं पाहिजे. पसरा अजिबात दिसायला नको. तुझी रूम ठेवतोस अगदी तशी कर. नेहाची रूम क्लीन करायला राजला चांगले 2 तास लागले. सकाळचे 6 वाजले होते. राज अजून साखर झोपेतच होता. तेवढ्यात नेहाचा फोन आला. माझ्या रूममध्ये कोमट पाणी भरून ठेव, रूम फ्रेशनर मार आणि टाइम्स ऑफ इंडिया कॅमेरात सहज दिसेल असा ठेव. मी 8 वाजेपर्यंत येते, 10 वाजता इंटरव्ह्यू आहे. नेहा 9 वाजता आली, प्रेस केलेले 4 ड्रेस, 10 हातरुमाल, चकाकणारे 5 सॅन्डल्स. नीट नेटकी आणि चकचकीत केलेली तिची रूम पाहून नेहा चकित झाली. राज, मी फ्रेश होऊन येते, तोपर्यंत मस्त मसाला चहा कर. चहा पिऊन झाल्यावर नेहाने विचारलं, राज मी कोणता ड्रेस घालू? नेहा, तुला सगळं चांगलं दिसतं, पण तरी सांग ना, हा आईने घेतलेला कसा आहे? की राज ही निळी साडी नेसू, तू छान नेसून देतो साडी. ती साडी खूपच चुरगळलेली होती. आता साडी ब्लाऊज प्रेस करायचं आणि नंतर साडी नेसवायचं दिव्य काम करायचं. राजची छाती धडधडू लागली. आईने घेतलेला ड्रेस परफेक्ट आहे आणि लकी आहे ना तुझ्यासाठी, तोच घाल. राज स्वतःची सुटका करून घेण्यात यशस्वी झाला. आईच्या ड्रेसला लकी म्हटल्याने नेहा राजवर खुश झाली. राज, आज सुट्टी टाकलीस ना? हो, मला काही मदत लागली तर म्हणून विचारलं. तेवढ्यात नेहाला फोन आला, इंटरव्ह्यू कॅन्सल झाला. राज म्हणाला, मग मी जाऊ का ऑफिसला? नको, खूप थकला आहेस, अरे जरा आराम कर, खूप करतोस तू माझ्यासाठी. छे छे, काही काय, पण खरंच मी थकलो आहे. मग कशाला ऑफिसला जायचं म्हणतोस? नेहा, तू अजून कामाला लावशील या भीतीने. नेहा, मी इतकी मेहनत घेतली पण ती वाया गेली, मला वाईट वाटत. राज, अरे आज मी फ्री आणि तू पण फ्री, एक काम करशील? पहा, परत लावतेस ना कामाला? नेहा, मी खरंच थकलोय. बघ, करायचं का तुझी मर्जी. काम म्हटलं की थकवा येणार, पण हे काम तुझ्या आवडीचं आहे. सांग नेहा, आता काय करू? आपण कॉफी प्यायची? हो चालेल, मग कर ना राज. थकलेल्या राजने नेहाला कॉफी दिली आणि तो सोफ्यावर बसल्या बसल्या निद्राधीन झाला. राजच्या फोनवर 2 मेसेज आले. राज, तू रिफर केलेल्या मुलीला माझ्या मित्राच्या कंपनीत सिलेक्ट केला आहे, त्याला मोठा रिफरल बोनस मिळेल जर ती मुलगी जॉईन झाली तर. आता ही कोण सटवाई, मला काही बोलला नाही कधी, काही भानगड तर नसेल ना? राज दिसतो आणि राहतो अगदी साधा, खाली मुंडीनी पाताळ धुंडी. परत मेसेज आला, नेहाला जॉईन करायला सांग. म्हणजे अजून एक नेहा? बघतेस मी. राजकडे जळजळीत कटाक्ष टाकत नेहा मनातल्या मनात म्हणाली. थंड झालेली कॉफी पिताना नेहाचा फोन वाजला. फायनल इंटरव्ह्यूला तुम्ही दोघीच होत्या, त्या दुसरीचं लग्न ठरलं आणि ती मुंबईला मूव्ह होणार म्हणून फायनल इंटरव्ह्यू न घेताच यू आर सिलेक्टेड. विशेष म्हणजे तुम्हाला आमच्या कंपनीतील एका सिनियर ऑफिसरने रिफर केलं आहे. दुसऱ्या नेहाचा शोध लागला होता, म्हणजे या सर्वांमागे राज आहे. तर मी राजला कामाला लावलं, पण माझं काम तर राजनेच केलं, मला अजिबात सुगावा लागू न देता. नेहा खुश झाली आणि ती गुड न्यूज तिने राजला सांगितली. राजची प्रतिक्रिया आली नाही म्हणून नेहा चिडली. इतकी गोड बातमी आणि हा साधं अभिनंदनही करत नाही राज. नेहा, काय काम करू? राजने झोपेतच विचारलं. तुझ्या आवडीचं काम रे, 2 मिनिट झोपू दे ना मला, मी करतो कॉफी थोड्या वेळाने, राज झोपेतच म्हणाल. तू निवांत पड, आज कॉफी मी करते, आपण जेवायला बाहेर जाऊया, मस्त राजस्थानी थाळी खाऊ आणि AC लावून गप्पा मारत ताणून देऊ. मी तुला आवडणारं बक्षीस देऊन तुला खुश करीन. बाहेर जेवण, आईस्क्रीम आणि नंतर घरी आल्यावर राजला मस्त बक्षीसही मिळालं नेहाकडून. आता त्याला पटलं की त्याची मेहनत त्याच्या कामी आली होती आणि फोनवरील त्याच्या मित्राचा मेसेज पाहून त्याला नेहाच्या औदार्याचं कारणही समजलं होतं. एकंदरीत एक दिवस होता थकव्याचा आणि दुसरा होता त्यावरील उतार्याचा. त्या दिवशी राजला कळलं, नेहाचं एक काम करशील म्हणजे कामामागून कामं असतात, पण तिच्या मनासारखं झालं तर बक्षीसही मिळू शकत.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत.

आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. माध्यम क्षेत्राशी जोडलेला व्यक्ती म्हणून आणि आता कायद्याचा विद्यार्थी म्हणून एक गोष्ट सतत जाणवत राहिली, सामान्य नागरिक आणि कायदा यांच्यामध्ये अजूनही मोठं अंतर आहे. अनेक वेळा लोकांमध्ये स्वतःचे हक्क, प्रक्रिया, कोर्ट, पोलीस व्यवस्था किंवा कायदेशीर निर्णय याबद्दल स्पष्ट माहिती नसते आणि त्यातून संभ्रम, भीती आणि चुकीचे निर्णय निर्माण होतात. न्याय संवाद हा त्या अंतराला कमी करण्याचा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमातून आपण अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून कायद्याच्या जगातलं वास्तव, प्रॅक्टिकल अनुभव आणि सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण कायदा हा फक्त कोर्टरूम पुरता मर्यादित नसतो, तो आपल्या दैनंदिनी आयुष्याशी, निर्णयांशी आणि हक्कांशी थेट जोडलेला असतो. आणि आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहे सिनियर ॲडव्होकेट, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष, तसेच अनेक सामाजिक आणि कायदेशीर उपक्रमांशी जोडलेले आदरणीय ॲडव्होकेट अविनाश भिडे सर. गेली अनेक वर्षे फौजदारी कायद्यामध्ये सक्रिय प्रॅक्टिस करून तरुण वकिलांसाठी मार्गदर्शन, तसेच प्रॅक्टिकल हिंट्स फॉर क्रिमिनल ट्रायल आणि सुखांत जीवनाचा यासारख्या पुस्तकांमधून त्यांनी अत्यंत महत्त्वाचं कार्य केलं आहे. लिव्हिंग विल सारख्या विषयावर जनजागृती करण्यासाठी त्यांनी शॉर्ट फिल्मचं कामही केलं आहे, जे आपण येत्या एपिसोडमध्ये ऐकूयाच. सर, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. मी रेडिओ विश्वास आणि सर्व श्रोत्यांचे आणि त्याचप्रमाणे विवेकराज तुमचे आणि सगळ्या टीमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही आज मला इथे येण्याची संधी दिलीत, बोलण्याची संधी दिलीत. धन्यवाद.
0: सर, आजच्या भागामध्ये आपण सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. FIR, अटक प्रक्रिया आणि जामीन याबद्दलचं वास्तव नेमकं काय आहे? सर्वात आधी सामान्य माणसाला FIR या शब्दाची भीती वाटते, तर FIR म्हणजे नेमकं काय?
1: FIR चा लॉंग फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. म्हणजे एखादा गुन्हा घडल्यानंतर जी पहिली खबर पोलीस स्टेशनला दिली जाते किंवा गुन्ह्यासंदर्भामध्ये जी पहिली बातमी पोलीस स्टेशनला दिली जाते त्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतात, FIR. आता ही FIR जर कॉग्निझेबल ऑफेन्सची असेल, जे दखलपात्र गुन्हे, ज्याला सिरियस आपण क्राईम म्हणतो, ज्याला शिक्षा प्रिस्क्राईब केलेल्या आहेत मोठ्या, तर ती जे कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर ती FIR नोंदवली जाते पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्यावरती तपास सुरू होतो. परंतु तो जर नॉन कॉग्निझेबल असेल, म्हणजे जो अदखलपात्र गुन्हा असं म्हणतात, पेट्टी ऑफेन्सेस असतात, कोणाला तरी शिवीगाळ केली, कोणाला तरी थोडं धक्काबुक्की झाली, तर अशा स्वरूपाचे ऑफेन्सेस सुद्धा रजिस्टर्ड होतात, परंतु त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलिसांना करता येत नाही, त्यांना तो अधिकार नाही. तो नॉन कॉग्निझेबल रजिस्टरमध्ये तर असे ऑफेन्सेस रजिस्टर होतात आणि जे सिरियस ऑफेन्सेस आहेत, गुन्हे आहेत, ते मात्र कॉग्निझेबल रजिस्टरमध्ये FIR जी स्टेशन डायरी नोंद असते पोलीस स्टेशनमधली त्याच्यामध्ये नोंदले जातात.
0: सर, म्हणजे कॉग्निझेबल ऑफेन्सेस स्टेशन डायरीमध्ये नोंद होते आणि नॉन कॉग्निझेबल आहे त्याच्यासाठी
1: वेगळं, त्याच्यासाठी वेगळं रजिस्टर आहे, नॉन कॉग्निझेबल रजिस्टर म्हणतो आपण त्याला.
0: अच्छा. जर एखाद्या व्यक्तीवर अचानक गुन्हा दाखल झाला तर त्याने पहिल्यांदा काय करायला हवं?
1: तर माझ्यावरती जर गुन्हा दाखल झाला, म्हणजे मी आता आरोपी आहे, सस्पेक्ट आहे, तर एकतर पहिले जी काही वस्तुस्थिती आहे ती पहिले ठरवून की खरंच हा गुन्हा आपण केलेला आहे तर

0: पुढच्या 3 दिवसांमध्ये तिथे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही करणं आणि ते ऑनलाईन नोंदवलेले व्हेरीफाय करणं हे गरजेचं आहे.
1: ऑनलाईन कोण नोंदवतं?
0: ऑनलाईन मलाही नोंदवते. माझ्या विरुद्धचा स्वामदा गुन्हा घडला आणि मी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याच्या परिस्थितीत नाही किंवा पोलीस स्टेशन खूप दूर आहे, तर इमिजिएटली ऑनलाईन पोलीस स्टेशनच्या पोर्टलवर म्हणा किंवा याच्यावरती तुम्हाला गुन्हा त्याची माहिती देता येते.
1: अच्छा, पण मग हा पोर्टल कोणता नेमका?
0: प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनचा आणि कमिशनर ऑफिसचं पोर्टल आहे.
1: पोर्टल आहे त्याच्यावर,
0: म्हणजे नुसतं नाव जरी टाकलं पोलीस स्टेशनचं तरी तिथे येतं लगेच ते.
1: अच्छा अच्छा, आणि दिस इज फॉर बोथ कॉग्निझेबल नॉन कॉग्निझेबल?
0: नॉन कॉग्निझेबलला पण, कॉग्निझेबलला पण.
1: ओके सर, अरेस्ट होण्यापूर्वी आणि अटक झाल्यानंतर व्यक्तीचे मूलभूत अधिकार कोणते असतात?
0: अटक होणे हा जो विषय आहे तो बऱ्याच वेळेला म्हणजे सामान्य माणूस घाबरतो. आता नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर त्याच्यामध्ये अटक करता येत नाही पोलिसांना, कारण तपासाचे अधिकारच नाहीत. कॉग्निझेबल ऑफेन्सेसमध्ये सुद्धा काही बेलेबल ऑफेन्सेस आहेत, नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहेत. म्हणजे बेलेबल म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलं, अटक झालं, अटक रजिस्टरला नोंद झाली आणि मी जर जामीन द्यायला लगेच तयार असेल तर लगेच पोलीस स्टेशनमध्येच मला जामीन मिळतो, दॅट इज बेलेबल ऑफेन्स. परंतु नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये एकदा अटक झाली की मग नॉन बेलेबल असेल तर मात्र कोर्टाकडनं जामीन घ्यावा लागतो, कोर्टात ऍप्लिकेशन द्यावं लागतं आणि मग कोर्टाने जर परवानगी दिली किंवा कोर्टाने जर जामीन मंजूर केला तर मग तो जामिनावर सुटतो. त्यामुळे अरेस्ट झाल्यानंतर पहिले वेदर द ऑफेन्स इज बेलेबल ऑर नॉन बेलेबल हा एक विषय असतो. आता अटक होताना जे काही राईट्स दिलेले आहेत आरोपीला किंवा सस्पेक्टला ते खूप महत्वाचे आहेत. म्हणजे अटक करताना अटक करणारा जो अधिकारी आहे त्याने त्याचं आयडेंटिफिकेशन द्यायला पाहिजे, तो आयडेंटिफाय होईल अशा स्वरूपाचे त्यांना नेमप्लेट्स वगैरे असतात तसं ते त्याने डिस्प्ले केला पाहिजे. अटक करण्याची कारणं त्यांनी आरोपीला दिली पाहिजेत, इन रायटिंग तशी कारणं देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आरोपीला देताना त्याची सही त्या कारणांवरती घेणं आणि ती कारण अटक का करतोय याची आणि कोणते कोणते गुन्हे आहेत, त्याचा CR नंबर काय आहे, गुन्ह्याचं स्वरूप काय आहे, हे त्या आरोपीच्या जवळचे नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा जे कोणी तो माणूस सांगेल की बा या माणसं XYZ ला ही माहिती द्या, तर पोलिसांवरती ते बंधनकारक आहे की ते नातेवाईक किंवा कोणाला तरी ते देणं, जेणेकरून माणूस अटक झालेला आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईकांना कळतं आणि मग पुढची प्रक्रियेसाठी त्यांना धावपळ करता येते.
1: अच्छा सर, आणि पेटी ऑफेन्सेस जे आहेत नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस त्याच्यामध्ये जर सपोज माझ्यावरती फॉर एक्झाम्पल असं धरूया कोणी कंप्लेन केली तर मला पोलीस स्टेशनला जायला लागतं का? मला
0: पोलीस बोलवतात नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये सुद्धा बोलवतात, तपासासाठी नाही परंतु समज देतात की बाबा रे असा असा गुन्हा यांनी नोंदवलेला आहे नॉन कॉग्निझेबल आहे तर पुन्हा हे असं करू नका, शांतता सुव्यवस्था बिघडेल असं वर्तन करू नका. आणि फिर्यादीला मात्र जो तक्रार देणारा आहे त्याला मात्र पोलीस सूचना करतात की तुला जर कोर्टात जायचं असेल तर तू कोर्टामध्ये ही केस दाखल करू शकतो.
1: अच्छा सर, पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी मध्ये नेमकं काय फरक असतो?
0: पोलीस कस्टडी अशी आहे की जे पोलीस तपास करणारे पोलीस आहेत इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि त्यांची टीम यांच्या ताब्यामध्ये हा आरोपी असतो. त्या पोलीस कस्टडीमध्ये इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान आरोपींना ते कुठेही घटनास्थळावरती त्यांनी जिथे कुठे चोरीचा माल लपवलेला असेल किंवा गुन्हा करताना वापरलेला हत्यार ठेवलेला असेल किंवा गुन्ह्यात काही वस्तू असतील तर त्या सापडून देण्यासाठी म्हणून त्यांना ते घेऊन जाता येतं, कारण तो पोलिसांच्या कस्टडीत असतो. पण एकदा काही ठराविक दिवस झाले, 4 दिवस 5 दिवस 6 दिवस की त्यांना पोलीस कस्टडी वाढवून जर मागायची असेल तर ती मॅजिस्ट्रेटकडनं परवानगी घ्यावी लागते पोलीस कस्टडी वाढवण्यासाठी. आणि जर तपासामध्ये काही प्रगती नसेल तर मग कोर्ट त्या पोलीस कस्टडीतून आरोपीला मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेतो. असतो पोलिसांच्याच ताब्यात, परंतु ते जे पोलीस असतात ज्याच्या ताब्यात मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आरोपी असतो ते इन्व्हेस्टिगेशन करत नाहीत, त्यामुळे तो एकतर सेंट्रल जेलला जातो किंवा सब जेलला जातो, परंतु तो पोलीस स्टेशनमध्ये नसतो.
1: अच्छा,
0: असं दोन फरक आहेत त्याचे.
1: ओके ओके सर, जामीन म्हणजे नेमकं काय आणि लोकांमध्ये याबद्दल सर्वात मोठा गैरसमज कोणता?
0: जामीन म्हणजे जेव्हा तुम्ही कस्टडीमध्ये असता पोलीस किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये त्यावेळेला जर जामीन तुमचा मंजूर झाला तुम्हाला बेलवरती जर सोडलं तर कंडिशन घालून दिलेली असते की मला जरी जामिनावर सोडलेलं असलं तरी मी या तपासामध्ये मदत करीन, कोर्टातल्या प्रत्येक तारखेला मी हजर राहीन. आणि जर मेहरबान कोर्टाने जामीन देताना आणखीन काही कंडिशन्स घातले असतील की तुम्ही 50,000 बेल द्या तर त्यावेळेला प्रत्यक्ष पैसे भरावे लागत नाहीत, परंतु काही डॉक्युमेंट्स असे द्यावे लागतात तुमच्या प्रॉपर्टीचे की म्हणजे

0: जामीनदार आहे जो आपल्यासाठी जामीन राहतो, श्युरिटी राहतो, त्या माणसाचे काही प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स हे दाखल करावे लागतात आणि तो माणूस हमी घेतो, दुसरा जामीनदार हमी घेतो की अशी परिस्थिती आली जर कोर्टाने त्याला बोलवलं ना जर येत नसेल कोर्टात तर मी त्याला कोर्टासमोर हजर करीन, आणि मी जर हजर करू शकलो नाही तर जर जामिनाची जी रक्कम आहे 25,000 असेल 50,000 असेल तर मी ती कोर्टात भरीन.
1: अच्छा,
0: त्यामुळे 50,000 जामीन झाला, 1,00,000 जामीन झाला, 5,00,000 जामीन झाला असं आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतो, पण प्रत्यक्षात ते पैसे भरावे लागत नाहीत. आणि जो जामीनदार असतो तो ती हमी घेतो की हा जो माणूस पुढे कोर्टामध्ये आला नाही किंवा पळून गेला किंवा तो पकडू शकलो नाही नंतर तर मात्र मी जबाबदार आहे, एवढे एवढे पैसे मी येऊन कोर्टामध्ये भरीन.
1: सर, अँटीसेप्टरी बेल कधी घ्यावा आणि सामान्य लोक कुठे चुका करतात?
0: मग जसं आपण म्हटलं की कॉग्निझेबल नॉन कॉग्निझेबल, तर कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर पोलीस कधीही त्याला अरेस्ट करू शकतात, मग त्याच्यासाठी कोर्टाची परवानगी लागत नाही. परंतु नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये जर कोर्टात एखाद्याने केस केली आणि कोर्टाने जर अरेस्ट वॉरंट काढलं तर मग त्यांना अटक करता येते. त्यामुळे विथ द परमिशन ऑफ द कोर्ट इन केस ऑफ नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स पोलिसांना अटक करता येते, परंतु कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये पोलिसांना अटक करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. अशा वेळेला आता जर मला समजलं की माझ्या विरुद्ध एखादा कॉग्निझेबल ऑफेन्स नोंदवला गेलेला आहे आणि त्या ऑफेन्समध्ये दुसरे कुठले तरी कोअॅक्युज्ड आहेत, सह आरोपी आहेत, त्यांना कोणाला तरी एखाद्याला अटक झालेली आहे, देन आय अप्रिहेंड माय अरेस्ट ऑल्सो. म्हणजे मला सुद्धा भीती वाटायला लागते की आता मला पण याच्यामध्ये अटक होणार आहे. अशा वेळेला कोर्टामध्ये, सेशन्स कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये अर्ज दाखल करता येतो की इन द इव्हेंट ऑफ माय अरेस्ट जर यदा कदाचित मला अटक झाली तर मला जामीनावर सोडण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत. याला अटकपूर्व जामीन म्हणतात. म्हणजे मला अटक होणार आहे किंवा होण्याची शक्यता आहे तर आधीच मी मेरवन कोर्टाकडनं ऑर्डर घेतो की जर ह्या माणसाला अटक झाली तर पोलिसांना डायरेक्शन दिले जातात की याला अटक झाल्या तो जर जामीन द्यायला तयार असेल तर एवढ्या एवढ्या रकमेच्या जामीनावरती त्याला सोडण्यात यावं.
1: अच्छा, आणि जर इकडून सपोज अँटीसेप्टरी बेल टाकला आणि ते रिजेक्ट झालं तर हायकोर्टामध्ये,
0: सेशन्स कोर्टात जर अँटीसेप्टरी बेल रिजेक्ट झालं तर हायकोर्टामध्ये जाता येतं.
1: अच्छा,
0: कारण दोन्ही कोर्टांना तेवढेच अधिकार आहेत, हायकोर्टालाही तो अधिकार आहे, सेशन्स कोर्टालाही आहे.
1: सामान्य नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये कसं वागावं, काही प्रॅक्टिकल गोष्टी ज्या लोकांनी लक्षात ठेवायला हव्यात?
0: पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आल्यानंतर सामान्य लोक खरं तर घाबरतो, कारण तिथलं वातावरण आणि जे पेपरमधले बातम्या, सिनेमामध्ये काही वेळेला खूप अतिरंजक दाखवलं जातं, त्यामुळे एक भीती पोलीस स्टेशनच्या संदर्भात असते. परंतु एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की पोलीस हे जनतेचा मित्र आहे, त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आरोपी म्हणून जाण्याची वेळ आली तर गोष्ट वेगळी, परंतु तुम्हाला एखाद्या खटल्यामध्ये तुम्हाला साक्षीदार म्हणून जर बोलवलेलं असेल, तुमची साक्ष घ्यायची असेल किंवा एखाद्या खटल्याचा तपास करताना तुमच्याकडनं काही माहिती घ्यायची असेल तर पोलिसांना सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळेला जेवढे म्हणून तुम्ही शांत राहाल पोलीस स्टेशनमध्ये आणि तुम्हाला ज्या काही डायरेक्शन्स दिल्या असतील त्याप्रमाणे जर तुम्ही तिथे वागलात तर काही म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही. परंतु आपण घाबरून गेलो होतो तर पप्पा करत राहिलो तर मग आपण आपल्यावरती संशय ओढवून घेतो पोलिसांचा नॅचरली. तर तुम्ही शांत जेवढे राहाल आणि जेवढी म्हणून तुम्हाला त्या घटनेबद्दलची माहिती आहे ती जर सुस्पष्ट शब्दामध्ये शांतपणे जर सांगितलीत तर मला असं वाटतं की तसं घाबरण्याचं कारण नाही आणि मदतच होईल एक वेळ ते इन्व्हेस्टिगेशन करायला आणि पोलिसांना.
1: सर, आजच्या काळात कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये लोक नकळत अडकतात असं तुम्ही सांगितलं?
0: आता आपण जे व्हाईट कॉलर क्राईम म्हणतो ना ते खूप वाढलेले आहेत. आता आपण पेपरमध्ये खूप बातम्या वाचतो, काही वेळेला आमिष दाखवलं जातं की माझ्याकडे तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला बँकेच्या रेटपेक्षा जास्त व्याजाने तुम्हाला पैसे मिळतील, 2 महिन्यात मिळतील, 4 महिन्यात मिळतील, आणखीन तुम्ही पैसे गुंतवले तर आणखीन वाढीव दराने तुम्हाला व्याज मिळेल. अशा वेळेला काही सामान्य माणसाची एक टेंडन्सी असते की मला बँकेमध्ये जर मी फिक्स डिपॉझिट ठेवलं तर मला 6 किंवा 7% जास्तीत जास्त मिळतील, पण मी या माणसाकडे जर पैसे दिले तर एखादं तो 14-15% देण्याची शक्यता आहे, मला माझ्याकडे जास्त पैसे मला मिळतील, त्याचं रिटर्न मला चांगले मिळतील. पण काही वेळेला असं होतं की अशा ह्या लालसेपोटी, मी तर म्हणेन त्याला लालसाच म्हणेन मी, की ह्या लालसेपोटी आपण पैसे खूप लाखो रुपये गुंतवतो. काही व्यक्ती तर त्याच्या स्वतःच्या जीवनाची अख्खी पुंजी गुंतवतात आणि मग जर ते पैसे परत मिळू शकले नाहीत तर खूपच अडचणीमध्ये येते ती संपूर्ण फॅमिली. त्यामुळे अशा स्वरूपाचे जे गुन्हे वाढत चाललेले आहेत त्याच्यामध्ये शक्यतो फोन येतात काही वेळेला की आम्ही तुम्हाला इझी तुम्ही या आमच्याकडे बँकेमध्ये म्हणा किंवा आमच्या पतसंस्थेत आणि कर्ज घेऊन जा, तुम्हाला काही डॉक्युमेंट लागणार नाही. परंतु ज्या सह्या केल्या घेतलेल्या असतात डॉक्युमेंट्सवरती त्याच्यामध्ये इतक्या अटी आणि शर्ती घातलेल्या असतात की शेवटी त्याला ते कर्ज फेडणं काय त्याच्यावरचं व्याज फेडणं सुद्धा खूप मुश्किल होऊन जातं. आणि मग या अशा चक्रामध्ये तो माणूस अडकला की आणखीन आणखीन गुंतत जातो. त्यामुळे शक्यतो आपली जी पुंजी आहे ती बँकांमध्ये ठेवली तर ती लिक्विड कॅश आहे ना. तुम्ही कधी गेलात फिक्स डिपॉझिट रिसीट मिळली मोडली तर तुम्हाला पैसे हातात मिळतात. त्यामुळे तुम्हाला गरज असेल जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलायझेशनची गरज आहे, कुटुंबातली एखाद्या व्यक्तीला पैशांची गरज आहे, ॲडमिशनसाठी गरज आहे, मोठ्या मोठ्या कोर्सेसना ॲडमिशन घ्यावी लागते काही वेळेला मुलांना, तर त्यावेळेला ती रक्कम अवेलेबल होते. परंतु अशा काही पतसंस्था आहेत किंवा काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्यामध्ये पैसे गुंतवले तर लगेच ती पैसे मिळतील याची शाश्वती राहत नाही. आणि म्हणून ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
1: राईट सर, मला एक प्रश्न अगोदरच्या याच्यामध्ये पडलाय की स्टेशन डायरीचा जो विषय झाला, सपोज एखादी घटना घडली पोलीस स्टेशन पर्यंत गेली, स्टेशन डायरीमध्ये तिची नोंद झाली आणि नंतर काहीच झालं नाही पुढे, एक दोन तीन महिन्यानंतर सपोज परत रिपीट ऑफेन्स झाला, तर इन दॅट केस तो जो स्टेशन डायरीमध्ये जी नोंद आहे त्याचा काही उपयोग होऊ शकतो का फर्दर याच्यासाठी?
0: आता दोन तीन तुम्ही ह्या उदाहरणामध्ये पहिल्यांदा स्टेशन डायरीमध्ये एंट्री झाली तो जर कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर पोलीस त्याचा तपास करणारच आहेत, करावंच लागेल त्यांना. नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स असेल, नॉन कॉग्निझेबल रजिस्टरमध्ये नोंद झाली आणि तीन चार महिन्यांनी त्याच माणसाने पुन्हा त्याच स्वरूपाचा किंवा त्याच व्यक्तीच्या विरुद्ध पुन्हा गुन्हा केला पण तो कॉग्निझेबल झाला, तर तोच कॉग्निझेबल रजिस्टरमध्ये नोंद घेतल्यानंतर नॉन कॉग्निझेबल रजिस्टरमध्ये जे तीन महिन्यापूर्वी नोंद झालेली असते त्याचा उपयोग नक्कीच पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये होतो की पूर्वी पण यांनी असा स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे आणि पुन्हा रिपीट तो तसाच गुन्हा करतोय, तर त्यामुळे त्याचा सिरियसनेस त्या गुन्ह्याचा आणखीन वाढत जातो. ह्या ज्या नोंदी असतात ज्या रजिस्टर्स मेंटेन केलेली असतात ती पोलीस स्टेशनमध्ये काय काय घडलेलं आहे याची पारदर्शकता दाखवण्यासाठी केलेली असतात. म्हणजे मी येऊन पोलीस स्टेशनमध्ये एखादी रिपोर्ट केला आणि पोलिसांनी जर तो लिहूनच घेतला नाही तर त्याचा काही उपयोग नाही ना. मग मी सांगू शकतो की बाबा पोलिसांनी काही केलंच नाही, किंवा काही वेळेला पोलीस लिहून घेतात परंतु मी नंतर उलट्या बोंबा म्हणतो त्याला, आपण असं म्हणतो की पोलिसांनी माझी दखलच घेतली नाही. मग ते रजिस्टर दाखवू शकतात की बाबा रे तुम्ही आला होता, तुम्ही या नोंदी केलेल्या आहेत आणि दखल घेतली नाही असं कसं काय म्हणता. त्यामुळे ही रजिस्टर मेंटेन करणं हे एक कायद्यातली तरतूद खूप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये घडणाऱ्या घडामोडी याच्यामध्ये पारदर्शकता येते आणि आपण एखादे गुन्हा नोंदवलेले तर त्याची नोंदही पोलीस स्टेशनमध्ये झालेली आहे याची आपल्याला खात्री असते.
1: राईट राईट सर, आजच्या अत्यंत संवेदनशील विचार करायला लावणाऱ्या आणि माहितीपूर्ण चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद. पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो आणि अतिशय चांगल्या विषयाला तुम्ही हात घातलात आणि आत मॅक्झिमम लोकांपर्यंत हा विषय पोहोचेल अशी मी आशा करतो आणि मला तशी खात्री पण आहे. धन्यवाद.
1: थँक्यू. थँक्यू सर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: रेडिओ विश्वास. टाइम चेक.
5: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
5: संचयात समृद्धी.
7: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
8: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
2: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 4, समग्र भारतवर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. विष्णुप्रोक्त धर्मशास्त्रात 13 क्रमांकाचा एक श्लोक येतो, गर्भाष्टमे तथा कर्म ब्राह्मणस्योपनायनम द्विजत्वेत्वथ संप्राप्ते सावित्र्यामधिकार भाग. म्हणजे गर्भस्थापनापासून 8 वर्षी ब्राह्मण बालकाचा यज्ञोपवीत संस्कार करावा, कारण यज्ञोपवीत धारण केल्यानंतरच द्विज हा गायत्रीचा अधिकारी होऊ शकतो, गायत्री मंत्र जपाचा अधिकारी होऊ शकतो हा अर्थ. या ठिकाणी जो उल्लेख आहे तो व्रतबंधनाचा, तो गर्भावस्थेपासूनचा कालावधी धरलाय. म्हणजे जन्मानंतर 7 वर्षीच की, मग आम्ही 8 वर्ष जन्मानंतर येणारे का धरून बसलो इतके वर्ष, हे मला काही समजले नाही. कारण बहुतेक मौंजी 8 वर्षीच करण्याचा वा घाईने उरकून घेण्याचा प्रघात मी लहानपणापासून पाहत आलो आहे. याचे पुष्टीकरणार्थ मी बुधस्मृतीतील क्रमांक 2 चा श्लोक देत आहे.

0: 3 लघुहरित व हरित स्मृती यात 7 अध्याय येतात. वर्णाश्रम धर्म, चातुर्वर्ण धर्म, ब्रह्मचर्याश्रम धर्म, गृहस्थाश्रम धर्म, वानप्रस्थाश्रम धर्म, संन्यासाश्रम धर्म, योग वर्णनम. या स्मृतीत वानप्रस्थींसाठी शेवटी एक श्लोक येतो. तपोहिय सेवती वन्यवास समाधियुक्त प्रयतांतरात्मा विमुक्त पापो विमल प्रशांत सयाति दिव्यम पुरुषम पुराणम. जो वानप्रस्थी आपल्या चंचल मनास वश करून समाधिस्थ होतो, तपश्चर्या करतो, पापरहित निर्मळ व प्रशांत राहतो, तो पुराण पुरुषाच्या दिव्य स्वरूपास प्राप्त करतो. माझ्या नजरेत समाज हा पुराण पुरुष आहे. मग माणूस या पुरुषाच्या दिव्य स्वरूपास कधी प्राप्त होईल? आमचे ऋषी एकांती परमात्म चिंतन करायचे व त्याचे ते प्रत्येक माणसात पाहण्यासाठी समाजात यायचे. शिवाय समाजात येऊन समाज कसा राहतो, कसा विचार करतो याचे निरीक्षण करून मार्गदर्शन करत. पूर्वी वानप्रस्थी वनात जायचे. वनामधील राहणाऱ्या मानवास आचार विचाराने सुसंस्कृत करण्याचा प्रयास ते करत होते. आज मांडीवर नातवाला झोपवून हळूच विनोदाने बोलायचे, वानप्रस्थाश्रम सुरू आहे, हळू बोला नाहीतर तो उठेल. कशाला समाजाची बांधणी होईल? आज वन राहिले नाही व वनात राहणे जमणार नाही नोकरदारास. पण रोज एका घरी जाऊन निस्वार्थ निरपेक्षतेने गीता, श्लोक, बोधकथा, उत्तम आचार विचार काही तर सांगू शकतो. तेही जाणे समोरचा समाज बांधव माझा आहे या नात्याने गप्पा म्हणून. त्याशिवाय हा पुराण पुरुष दिव्य दर्शन काय देईल? आपली मते भिन्न असू शकतात. मी तर शब्द पामर व विचार पामर आहे, गोड करून घ्यावे. शेवटच्या अध्यायात ज्याचा जो वर्ण असेल त्याने तसे धर्माचरण करावे हे सांगताना आपत्काला सोडून असा प्रयोग केला आहे. किती दूरदृष्टी असावी. स्वधर्मम ये तु तिष्ठंती ते यांती परमांगतिम असे म्हटले आहे. म्हणजे जो स्वधर्मानुसार आचरण करतो तो उत्तम गतीला प्राप्त होतो हे सांगितले आहे. आजची शिक्षण व्यवस्था ही हे नैतिक शिक्षण अजिबात देऊ शकत नाही हा खेद आहे. पुढील भाग उद्या पाहू. इत्यलम, धन्यवाद.
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे। मी तुम्हा सर्वांचं आनंद घनलता या कार्यक्रमातील 8व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, मास्टर दीनानाथ गेल्यानंतर लता दीदींच्या संघर्षाचा काळ सुरू होता। परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती। प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी म्हणणारी माणसं मोडून पडतात, पण ज्यांच्या डोळ्यासमोर ध्येयाचा ध्रुव तारा आढळ असतो, ती माणसं पराभूत न होता वाटचाल करत राहतात। कोलंबसाचं गर्वगीत या कवितेमध्ये कुसुमाग्रज म्हणतात, अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामर आला। प्रतिकूल परिस्थितीचा अग्नी आपल्याला भाजून काढत असतो। जे त्यातून ताऊन सुलाखून निघतात त्यांना सुवर्णाप्रमाणे झळाळी प्राप्त होते। लता मंगेशकर हे प्रतिकूल परिस्थितीच्या भट्टीतून भाजून निघालेलं असंच 52 कशी सोनं आहे। मास्टर दीनानाथ गेल्यानंतर ही केवळ 14-15 वर्षांची असलेली अल्लड लता, वडिलांचं छत्र हरपलेलं, स्वतःचं घर नाही, पैसा नाही, लहान भावंडांची मोठी पडलेली जबाबदारी, यासारखी अनेक संकटं तिची जणू परीक्षा पाहायलाच टपलेली होती। पण अशाही परिस्थितीत हार न मानता स्वकर्तृत्वाने यशाचा उंच उत्तुंग असा मंडप तिनं उभारला। त्या काळामध्ये स्टुडिओत 14-14 तास काम करावं लागायचं आणि पगार होता दरमहा फक्त 80 रुपये। जेवण वेळेवर मिळेलच असं नाही, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवायचं। कधीकधी तर अंगात ताप, कधीकधी तर पायाला सेप्टिक झालेलं। पण अशाही परिस्थितीमध्ये लता मंगेशकरांच्या चेहऱ्यावरती कधीही दुःख दैन्य दिसलं नाही। त्या काम करून घरी परतायच्या, त्यावेळेला बाहेरचं सगळं बाहेरच ठेवून घरातल्यांसाठी आनंदाची जणू बरसात व्हायच्या। ही कला सगळ्यांना जमत नाही। सकाळी कामावर जाण्यापूर्वी आणि रात्री घरी परत आल्यानंतर लता दीदींचा घरचा रियाज कधी चुकला नाही। पण बाहेरून सगळं काम करून ज्या वेळेला त्या यायच्या, त्यावेळेला घरातल्यांसाठी ती मोठी आनंदाची गोष्ट असायची। त्यांच्या आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया, छाई बरखा बहार पडे अंगना फुवार, चिराग या चित्रपटातलं हे सुंदर गीत आहे। मंडळी,

मंडळी, गजाभाऊ या मराठी चित्रपटामध्ये एक देशभक्तीपूर्ण गीत त्यावेळी छोट्या लतानं गायलं होतं. गीताचे बोल होते, माता एक सपूत की दुनिया बदल दे तू. 1943 तिचं हे गाणं रेकॉर्ड झालं आणि या गीताचे संगीतकार होते दत्ता डावजेकर. या चित्रपटात लतानं अभिनयसुद्धा केला होता, पण तिचं पहिलं वहिलं गाणं होतं एक नए रंग में आणि चित्रपट होता आपकी सेवा में. 1947 आलेल्या या चित्रपटाला सुद्धा दत्ता डावजेकरांनीच संगीताचा साज चढवला होता. दत्ता डावजेकर हे तिच्यासाठी गुरुदेखील होते. अनेक प्रसंगांमध्ये ते तिला मार्गदर्शनही करत असत. लताची चित्रपटांमध्ये अभिनय आणि पार्श्वगायन अशी दुहेरी कसरत सुरू होती. चित्रपटांमधली गाणी आणि घरातल्या जबाबदाऱ्या हेही सुरू होतं. पुढे जाण्यापूर्वी एक सुंदर गीत आपण ऐकूया. हे गीत लता दीदी आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातलं ममता चित्रपटामधलं आहे, छुपा लो यू दिल में प्यार मेरा.

मंडळी, बडी माँ या चित्रपटाचं चित्रीकरण त्यावेळी सुरू होतं आणि त्या चित्रपटाच्या पुढच्या शोसाठी, पुढच्या शूटिंगसाठी प्रफुल्ल पिक्चर्सची टीम मुंबईमध्ये आली. ते वर्ष होतं 1945. मग त्यावेळेला लता दिदींनासुद्धा मास्टर विनायक रावांनी मुंबईला बोलावून घेतलं. यावेळी मात्र माई, आशा, उषा आणि बाळ म्हणजे हृदयनाथ मंगेशकर यांना घेऊन धुळ्याजवळ जे थाळनेर नावाचं गाव होतं त्या ठिकाणी त्या गेलेल्या होत्या. लता दिदींसोबत त्यांच्या पाठची बहीण म्हणून मीनाताई होत्या. मीनाताई या लता दिदींच्या जीवनातील सर्व स्थित्यंतराच्या साक्षीदार आहेत. त्या काळामध्ये नवीन होतकरू कलाकारांना ते ज्या कंपनीत काम करायचे ती सोडून दुसरीकडं काम करायला बंदी असायची. पण मास्टर विनायकरावांनी मात्र उदार मनानं लता दिदींना इतर निर्मात्यांसोबत सुद्धा काम करण्याची अनुमती दिली आणि त्यांच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं इथूनच सुरुवात झाली. जणू वेगवेगळे मार्ग त्यांच्यासाठी खुले झाले. एक गीत ऐकूया आंधी या चित्रपटामधलं. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गीत आहे इस मोड से जाते हैं.

मंडळी, 1946 व्ही शांताराम यांचा जीवनयात्रा हा चित्रपट आला. या चित्रपटामध्ये लता दीदींची गाणी आणि अभिनयसुद्धा होता आणि या चित्रपटाचे संगीतकार होते वसंत देसाई. मंडळी, या चित्रपटामध्ये लता दीदींनी जे अतिशय सुंदर असं काम केलं, त्यानंतर दीदींनी चित्रपटामध्येच काम करावं अशा प्रकारची चर्चा देखील सुरू झालेली होती. पण दीदींना स्वतःला मात्र चित्रपटातील नाटकी संवाद, तोंडाला रंग फासून उभं राहणं, लाईट्स, कृत्रिम सेट या सगळ्या गोष्टी मनापासून आवडत नसायच्या, त्यामुळे या क्षेत्रामध्ये त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीला सुरुवात झाल्यानंतर मात्र त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला तो कायमचाच. त्यांच्या मनामध्ये गायनासाठीच पूर्णपणे वाहून घेण्याचं होतं आणि म्हणून आपल्या मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या अभिनयाच्या क्षेत्रातून त्या मुक्त झाल्या. त्या क्षेत्रातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं मोकळा श्वास घेतला आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभार मानले. मुंबईत आल्यानंतर काही दिवस लता दीदी आणि मीनाताई मास्टर विनायकरावांच्या समवेतच त्यांच्या बंगल्यामध्ये राहायच्या. पण काही दिवसांनी मात्र माई, आशा, उषा आणि हृदयनाथ यांना घेऊन मुंबईला आल्या. माईंनी सोबत येताना आपली मावस बहीण आणि तिच्या 3 मुलांनासुद्धा मुंबईमध्ये आणलं होतं. त्यामुळे आता या मंगेशकर कुटुंबियांनी नाना चौकामध्ये एक घर भाड्यानं घेतलं. ते घर म्हणजे एक छोटीशी खोली आणि तिला लागून असलेला एक सार्वजनिक चौथरा होता. सगळी मुलं या चौथऱ्यावरच झोपायची. या घराशेजारीच एक शंकराचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये वेळ मिळाला की दीदी गात बसायच्या, कारण घरामध्ये गाण्यासाठी जागा नव्हती. या मंदिराचा पुजारी म्हणजे एक गुजराती व्यक्ती होती. ते पुजारी महाराज दीदीला विचारायचे, बेटी क्यों गाती हो, ये तो भगवान की निद्रा का समय है. दीदी म्हणायची, बाबा आप नहीं समजोगे. एक प्रकारे दीदीची संगीत साधना या मंदिरामध्ये सुरू होती. तिच्या सत्सद्विवेक बुद्धीला अनुसरूनच ती वागत होती. असं म्हणतात की कोणत्याही कलाकाराचा सर्वात मोठा गुरु तो स्वतःच असतो आणि त्याची विवेक बुद्धी त्याला मार्गदर्शन करत असते. दीदींचंही तसंच होतं. आवाज आणि विवेक बुद्धी हीच दीदींची सर्वात मोठी संपत्ती होती आणि त्याच बळावर त्यांनी पार्श्वगायनातलं गौरीशंकर सर केलं. मंडळी, एक गीत ऐकूया, ये कैसा सूर मंदिर है. प्रेमनगर या चित्रपटातलं हे सुंदर गीत आहे लता दीदींच्या आवाजातलं.

मंडळी, आता लता दीदींना पार्श्वगायनातून थोडेफार पैसे मिळायला लागले होते. दीदींनी आपल्याला मिळालेल्या पैशामधून कुटुंबियांसाठी बचत करायला सुरुवात केली होती आणि याच बचत केलेल्या पैशांमधून त्यांनी गाणी ऐकण्यासाठी एक रेडिओ विकत घेतला. या रेडिओची किंमत त्यावेळी 125 होती, म्हणजे त्या काळात ही रक्कम अतिशय मोठी होती. आणि त्यांनी आणलेला रेडिओ काही वर्षांपूर्वी आलेल्या टी व्ही इतका मोठा होता. एका कपाटावर त्यांनी हा रेडिओ ठेवला, अर्थात घरामध्ये फारसं फर्निचर नव्हतंच. दीदी खाली सतरंजी अंथरून रेडिओ ऐकण्यासाठी बसायच्या. रेडिओ लावल्याबरोबर त्यातून पहिली बातमी ऐकू आली, ती म्हणजे त्या काळातले प्रख्यात गायक कुंदनलाल सैगल यांच्या निधनाची. कुंदनलाल सैगल यांना दीदी गायनाच्या क्षेत्रातले आदर्श मानत होत्या. त्यांच्याच निधनाची बातमी पहिल्यांदा रेडिओनं दिल्यानं त्यांना हा रेडिओ अपशकुनी वाटला. आणि मग दुसऱ्याच दिवशी बाजारात जाऊन त्यांनी येईल त्या किमतीला तो रेडिओ विकून टाकला. दीदींच्याच आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया. उंबरठा या चित्रपटामधलं सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे.

0: आणि मास्टर विनायकरावांच्या सल्ल्यानं ते पैसे एका बँकेत ठेवले होते. दुर्दैवानं ती बँक बुडाली. हा लता दीदींना फार मोठा धक्का होता. दीनानाथांच्या मृत्यूनंतर आत्ता तर कुठे कुटुंब सावरत होतं, पण पुन्हा रस्त्यावर यायची पाळी आली. ते ज्या घरात राहत होते त्या घरमालकानं त्यांना भाडे देणार असाल तरच इथं राहा असं सांगून त्यांना घराबाहेर हाकलण्याचंच तेवढं बाकी ठेवलं. मंडळी, परिस्थिती बदलली की माणसंही बदलतात. तसाच अनुभव मंगेशकर भावंडांना यावेळी आला. त्यांच्याच आवाजातले गीत आपण ऐकूया, आई ना वही रहता है चेहरे बदल जाते हैं. शालिमार या चित्रपटामधलं हे सुंदर गीत.
1: चेहरे

मंडळी, मास्टर विनायकरावांकडे काम करत असताना त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी दीदींचे अतिशय चांगले संबंध होते. पापा बुलबुले या नावाचा विनायकरावांचा एक कॅमेरामन होता. तो दीदींना घेऊन सेंट्रल स्टुडिओमध्ये गेला, कारण दीदींना काहीतरी काम मिळावं अशी त्याची इच्छा होती. त्या सेंट्रल स्टुडिओत गेल्यानंतर पापा बुलबुले यांनी त्यांची ओळख संगीतकार हरिश्चंद्र बाली यांच्याशी करून दिली. संगीतकार बालींनी दीदींचं गाणं ऐकलं आणि त्याच क्षणी त्यांना आपल्या चित्रपटामधील पार्श्वगायनासाठी करारबद्धसुद्धा केलं. या गीतांसाठी मानधन म्हणून 400 रुपये द्यायचे ठरले आणि त्यातले 300 रुपये दीदींच्या विनंतीवरून लगेच देण्यातसुद्धा आले. त्या काळामध्ये नुकतीच मुंबईमध्ये भाड्याचं घर घेण्यासाठी पगडी घेण्याची पद्धत सुरू झालेली होती. आता दीदी पगडी देऊन नवीन घर घेऊ शकणार होत्या. एका सुंदर गीतानं आपण कार्यक्रमाचा शेवट करूया. गीत आहे उसने कहा था या चित्रपटामधलं, लता मंगेशकर आणि तलत महमूद यांनी गायलेलं आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए. तर मंडळी ऐकूया हे गीत आणि आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11:00 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरनं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 एफएम. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
7: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
6: हो पण फार खर्च आला असेल ना?
7: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
6: काय सांगतो?
7: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
6: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
8: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
6: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
8: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
6: म्हणजे
8: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
6: ते कसं काय?
8: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380-16512 किंवा 8380-16500 या नंबरवर.
6: हो लगेचच कॉल करतो.
5: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण

गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नमस्कार नाशिककर, मी श्रेया घुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
5: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
4: हो पण फार खर्च आला असेल ना?
5: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
4: काय सांगतो?
5: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2-47-26-26 या

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
6: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍडमुळे शक्य झालं.
5: हो पण फार खर्च आला असेल ना?
6: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
5: काय सांगतो?
6: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
5: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
7: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
5: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
7: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
5: म्हणजे
7: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
5: ते कसं काय?
7: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
5: हो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
5: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
4: हो पण फार खर्च आला असेल ना?
5: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
4: काय सांगतो?
5: हो आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8380016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्य.

0: समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वास वर.
1: लेकिन जब तक इस कबीले का सरदार हूँ, मैं किसी को किसी के साथ जबरदस्ती नहीं करने दूंगा. चलो जाओ तुम.

0: है तेरी
1: मौत इतनी हसीन। अए ये नागन डस ले तो क्या कहना।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

आपकी फरमाइश आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: वाला हूँ मैं।
1: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: शब्दांच्या आणि व्यर्थ पांडित्याच्या बडीवारानं का तो अपरंपार कळणार आहे. भले भले त्या साधनानं विठ्ठलाला शोधतात आणि साधनातच गुंतून जातात. साध्य आणि साधन यांच्यातच मुळी गोंधळ उडतो. खरं तर तो विठ्ठल शोधायचा तो सत्संगाच्या स्नेहकल्लोळात, संतांच्या नामकीर्तनाच्या स्वरतरंगात, निरागस आनंदाच्या प्रेमगोकुळात. विठ्ठोबाला आवडतो तो वारकऱ्यांचा, भक्तजनांचा भोळा भाबडा भाव. त्या भावाच्या साधेतच तो केव्हा तरी भेटून जाईल, केव्हा भेटला ते कळणारही नाही.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8300016512 आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.